नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 5:55 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. आजच्या प्रसारणामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948. 8

0: श्रोतेहो, आपल्या रम्य सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:05 आणि 19 सेकंद झाले आहेत. सुप्रभात सातारा अंतर्गत आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. प्रसारित करीत आहोत चिंतन, याचं लेखन आहे अनिल पानसे यांचं. ऐकूया चिंतन.
1: श्रोते हो नमस्कार.

0: ज्ञानी भक्त संपूर्णपणे भगवंताशी कसा एकरूप झालेला असतो त्याचं सुंदर वर्णन पाहिलं. आता पहिल्या भागात उल्लेख केलेल्या त्या आठ ओव्या, ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1193 ते 1200. जाणे अजू मी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, आनंदू मी, अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू, व्यक्तू ही मी, ईश्य मी ईश्वरू, अनादी मी अमरू, अभय मी आधारू, आधेय मी, स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू, सर्वातीतू मी, नवा मी पुराणू, शून्यू मी संपूर्णू, स्थूलू मी अणू, जे काही ते मी, अक्रियू मी एकू, असंगू मी अशोकू, व्याप्यू मी व्यापकू, पुरुषोत्तमू मी, अशब्दू मी अश्रोत्रू, अरूपी मी अगोत्रू, सोमू मी स्वतंत्रू, ब्रह्म मी परू, ऐसे आत्मत्वे मजे एकाते, या अद्वै भक्ती जाणोनी निरुते, आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे. जाणे शब्दाने सुरुवात आणि शेवटही. हा ज्ञानी भक्त जाणतो. काय जाणतो? प्रत्येक ओवीत 7 अशी 49 विशेषणे येतात. मी असा असा आहे हे तो भक्त जाणतो. मानवी बुद्धीच्या पलीकडचे शब्दात न मावणारे असे भगवंताचे अलौकिकत्व वर्णन करणारी ही विशेषणं आहेत. आपले बहुतेक सर्व ज्ञान हे इंद्रियांमार्फत दृश्यातून मिळणारे असते. भगवंत यात मावत नसल्याने बरीचशी विशेषणं ही अउपसर्ग लावलेली नकारात्मकता दर्शवणारी आहेत. काही परस्पर विरोधी वाटू शकतात, तर काही बाबतीत पुनरुक्तीही आहे. कारण हा सर्वच विषय मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगायला अशा प्रकारातला आहे. मुक्या माणसाला गुळ खायला दिला व त्याच्या गोडीचं वर्णन कर असं म्हटलं तर ते शक्य नाही. गुळाची गोडी ही अनुभवूनच पाहायची. बोलता येणाऱ्यालाही तिचं वर्णन करता येणं कठीण. मग मुक्या माणसाची गोष्टच वेगळी. तसं परब्रह्म परमात्मा ही अनुभूतीची गोष्ट. तिचं शब्दात वर्णन शक्य नाही, म्हणून अनिर्वाच्य असं म्हणतात. पण माणसाचं शिक्षण ज्ञान मिळवणं हे प्रामुख्यानं शब्दातूनच होत असतं. आई आपल्या बाळाला दा दा बा बा असं करत हळूहळू बोलायला शिकवते आणि मग ते मूल आयुष्यभर शब्दांच्या माध्यमातून ज्ञान मिळवत राहतं. म्हणून परमात्म्याचं वर्णनही समजण्यासाठी शब्दात करावं लागतं. संत आपल्यासारख्या सामान्यांसाठी हे काम करत असतात. माऊलींनीही म्हटलं आहे, तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन, इंद्रियान करवी. ज्याला मुळात कुठलं रूपच नाही त्याचं रूपही मी शब्दात वर्णन करून सांगेन. जे अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या कक्षेत न येणारे आहे ते मी तुम्हाला या इंद्रियांमार्फत अनुभवाला आणून देईन. नाक कान डोळे त्वचा व जीभ ही आपली पंचज्ञानेंद्रिय, यांच्यामार्फत शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयांचे ज्ञान आपल्याला होत असते. परब्रह्म या सर्वांच्या पलीकडे म्हणजे अतिंद्रिय तरीही इंद्रियांमार्फत त्याची अनुभूती देईन. हा ठाम विश्वास कशाचा जोरावर? तैसी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपुन होय. माझे सद्गुरु निवृत्तीनाथ हे स्वतः परब्रह्मस्वरूपच आहेत आणि त्यांची माझ्यावर पूर्ण कृपा असल्यानं अशक्य ते काय. स्वतः माऊली साक्षात विष्णूंचा अवतार, त्यांची थोरवी काय वर्णावी. तरी ते प्रत्येक गोष्टीचं श्रेय सद्गुरु निवृत्तीनाथांना देतात. साई खडे याचे बाहुले, चालवी त्या सूत्राचे निचाले, तैसे माते दावीत बोले, स्वामी तो माझा. आपण कळसूत्री बाहुल्यांचा नाच पाहतो. सूत्रधाराच्या बोटांना बारीक दोरे म्हणजे सूत्र बांधलेले असतात. तो जशी बोटे हलवील तशा त्या बाहुल्या हलतात. सर्व कौशल्य सूत्रधाराचे. तसे मी केवळ बाहुली आहे, खरे सूत्रधार माझे सद्गुरू. किती ही विनम्रता, आपल्याला फार शिकण्यासारखे. माऊलींची विनम्रता अंशमात्र जरी आपण आत्मसात करू शकलो तरी त्यांच्या कृपेने या ओव्यांचा भावार्थ आपण नक्की जाणून घेऊ शकू.
1: आपण ऐकत होतात चिंतन, याचं लेखन होतं अनिल पाणसे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 6:10:25 झालेत. आपली रम्य सकाळ भक्तिमय करण्यासाठी प्रसारित करीत आहोत प्रभात वंदना, हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, प्रत्येक दिवसाची सुरुवात जर चांगल्या विचारांनी आणि देवाच्या नामस्मरणानं झाली तर तो दिवस अधिक सुंदर, समाधानकारक ठरतो. मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारं नामस्मरण आपल्या आयुष्याला दिशा देणारं असतं. सुरुवात करूया अर्गला स्तोत्रानं. स्वर आहे साधना सरगम यांचा.

साधना सरगम यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलत अर्घला स्तोत्र. श्रोतेहो, दिवसाच्या सुरुवातीला वातावरणात प्रसन्नता आणि आपल्या मनात देवाच्या भेटीची ओढ असते. अशा वेळी आपण देवाला साथ घालतो ती भूपाळीतून. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत देवानं आपल्या कृपेची दारे उघडावीत हीच या भूपाळीमागची भावना आहे. पी सावळाराम यांची रचना श्रोतेहो आता ऐकूया, हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात.

श्रोतेहो भोपाळ आपण ऐकलीत. रचना होती पी सावळाराम यांची आणि स्वर होता हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांचा. श्रोतेहो देवाच्या कृपेची आस भक्तांच्या मनात असतेच. भक्ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं, मीपणा विसरून देवाच्या रूपात एकरूप होणं. अशावेळी अवघा रंग एक झाला ही अनुभूती येतेच. किशोरी अमोणकर यांच्या स्वरात आता ऐकूया संत सोयराबाई यांची भक्तीरचना.

श्रोतेहो, ही भक्तिरचना होती संत सोयराबाई यांची आणि स्वर होता किशोरी अमोणकर. या भक्तिरचनेतून आपण देवात एकरूप होण्याचा सुंदर अनुभव घेतला. आता पुढची अवस्था भक्ताची नम्रता, त्याचं समर्पण. देवाच्या दारात उभं राहून फक्त त्याच्या कृपेची वाट बघणं हीच खरी भक्ती आहे. ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना श्रोतेहो आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. श्रोतेहो, नम्रतेच्या समर्पणाच्या याच भावनेतून पुढे जात देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी हिंदी भक्ती रचना आता आपण ऐकूयात सोनू निगम यांच्या स्वरात.

सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलीत हिंदी भक्ती रचना प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची सांगता करताना आता ऐकूया देशाबद्दलचं प्रेम आणि एकतेचा सुंदर संदेश देणारी गोविंद गोडबोले यांची देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

0: गोविंद गोडबोले यांची देशभक्तीपर रचना श्रोतेहो आपण ऐकलीत समूह स्वरात. या रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:35 आणि 14 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत कृषीविषयक माहिती देणारं सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.

0: सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण खरीप हंगामातली प्रमुख पिकं आणि त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारची बीजप्रक्रिया केली पाहिजे, त्यांना काय फायदा होतो हे आतापर्यंतच्या भागात बघितलं. आता एकंदरीतच सध्याचा खरीप हंगाम आहे, त्याच्यावर थोडंसं अल निनो या हवामान बदलाचं सावट आहे, तर याच्यामध्ये बीजप्रक्रिया करताना किंवा खरीप हंगामासाठी लागवड करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, थोडक्यात शेतकऱ्यांसाठी काय सल्ला आहे, काय सांगाल?
1: शेतकरी बंधूंनो, एक महत्वाचं आहे की अल निनोच्या बाबतीमध्ये ज्या पण नेहमी हवामानाचे अंदाज दिले जातात किंवा माहिती दिली जाते, ही कृषी विभागाकडनं किंवा शासनाकडनं वेळोवेळी पुरवली जाते, तर कृपया त्या सूचनांचं नियमित पालन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. की ज्यावेळी आता सांगितलं जातं की पाऊस जर कमी झालेला असेल तर निश्चितच आपण लगेचच पेरणीच्या मागे लागू नये. पेरणीसाठी योग्य प्रमाणात जर पाण्याची ओल असेल व पाणी उपलब्ध असेल आपल्याकडे अतिरिक्त पाणी, तरच मात्र त्याची आपण पेरणीसाठी जाणं गरजेचं असं. आणि पेरणी करतानाही मी सांगितलं त्याप्रमाणे की तुमचे जे पिकं असतील त्याची योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करताना रासायनिक किंवा जैविक आणि जीवाणू खतं या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं, जेणेकरून रासायनिकमुळे निश्चितच रोग आणि किडी जे आपल्याला येणार आहे त्याचा आपल्याला अटकाव त्या ठिकाणी मिळतो. किंवा जैविक सुद्धा आपण त्याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक आहे किंवा जीवाणूनाशक आहे त्याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया जी आहे ती भाजीपाला पिकांसाठी आपण करू शकतो. आणि सोबतच बीज प्रक्रिया करताना जीवाणू खतं जी आहेत त्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे किंवा स्फुरत विरघळणारे जीवाणू खतं त्यांचा सुद्धा योग्य संतुलित वापर करून बीज प्रक्रिया जर केली तर आपल्या पिकाची सुरुवातीच्या काळात रक्षण पण होतं आणि जोमदार वाढ सुद्धा होत असते. तदनंतर पीक चांगलं वाढलं की मात्र जर आपल्याला आता ह्या अल्निनोच्या संकटामुळे जर शक्य झालं तर जिथं जिथं शक्य तिथं पिकाला मल्चिंग किंवा आच्छादनाचा वापर करून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून पाऊस आपल्याला माहिती की कमी होणार आहे तर पाण्याचं जेवढं जतन जमिनीमध्ये राहील करता येईल तर ते मल्चिंगचा वापर त्या ठिकाणी करून घ्यावा. तदनंतर ठिबक सिंचनाचा पर्टिक्युलरली वापर करा, जेणेकरून आपल्याकडे कमी पाणी उपलब्ध असेल तर निश्चितच ठिबकच्या द्वारे पिकं जी आहेत जी जोमदार वाढ करू शकतो कमी कालावधीची पिकं. तदनंतर शेततळी किंवा पाणी साठा तयार करून घेणं गरजेचे आहेत या संकटावर मात करण्यासाठी, जेणेकरून पाणी आपल्याला ह्या पिकाच्या खरीप हंगामामध्ये पुढच्या काळात जेव्हा लागेल तर त्यावेळी हे पाणी जे आहे ते वॉटर हार्वेस्टिंग करून घेणं आणि जमिनीमध्ये मुरवून घेणं किंवा त्याचा साठा उपलब्ध करून ठेवणं गरजेचे आहे. सेंद्रिय खतांचा जेवढा जास्तीत जास्त वापर केला तर ते ओल जे धरून ठेवण्यास आणि पिकाची वाढ नत्र आणि स्फुरदाचा उपलब्धता करून देण्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तदनंतर बहुतांशी शेतकरी बंधूंकडे काही पाळीव जनावरं असतात, म्हणजे बैल असो, गाय असो किंवा म्हशी असो किंवा शेळ्या असो, तर एक काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे की चारा जो आहे तो आपल्याला वर्षभर किंवा या 6 महिने उपलब्ध होईल एवढं त्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला साठवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जे आता उपलब्ध होईल तेवढं ते गोळा करून साठवून ठेवणं गरजेचे आहे. आणि शक्यतोवर एक काळजी अशी घ्या की काही अगोदरच्या मी भागामध्ये सांगितलं की जे कमी कालावधीमध्ये येतात पिकं त्याचा जर आपण जर वापर केला आणि त्याला पाण्याचा सुद्धा त्या ठिकाणी स्त्रोत जो आहे तो कमी असला तरी ते त्या कालावधीमध्ये तग धरू शकतात, अशा पिकांचा आपण निश्चित वापर करा, निवड करा. आणि थोडंसं मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे हवामानाचे जे संदेश येतील ते काटेकोरपणे ऐकणे आणि त्यानुसार निर्णय घेणे आपण जर घेतलं तर निश्चित आपण या संकटावर चांगल्या पद्धतीने मात करून आपला खरीप हंगाम जो आहे तो चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो आणि पिकांचं उत्पादन जे आहे ते आपल्याला चांगलं मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आपला हंगाम जाईल अशी मी आपल्या सदिच्छा व्यक्त करतो.
0: नक्की सर, म्हणजेच थोडक्यात बीजप्रक्रियेबरोबर या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. बीजप्रक्रिया तर केलीच पाहिजे, कीड रोगांच्या पासून आपल्याला संरक्षण मिळवायचं, त्याचबरोबर आपल्याला उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळवायचंय, त्यासाठी रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या कृषीवाणीच्या सगळ्या भागात हे कशा पद्धतीनं करावी याच्याबद्दलची अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आपण दिलीत आणि आज आपण इथं आलात त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: आपण ऐकत होतात कृषीवाणी, हे कृषी विषयक माहिती देणारे

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 6:41 होत आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती रूपरेषेमध्ये. थोड्याच वेळात म्हणजे आज सकाळी 6:50 परिसर या सदरात ऐकूया सातारा परिसरातील वृक्षसंपदेविषयी. याचं लेखन आहे आर्यांगल वैद्यक महाविद्यालय साताराचे प्राचार्य डॉ विनोद पतंगे यांचं. 6:55 ऐकूया दिनविशेष. संकलक आहेत सचिन प्रभुणे. 7 आजचा सुविचार श्रोतेहो आपल्याला ऐकता येईल. आज सकाळी ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि 7:45 मेसर्स बाळ एम जोगळेकर हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला ऐकता येतील. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम. आज सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सव्वा 8 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 विमोहन हर्बल केअर हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. श्रोतेहो आज सकाळी 8:30 मराठीतून बातम्या आणि 8:40 पायी वारी पंढरीची हा संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 9 आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आज सकाळी 9:30 घरकुल हा आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. श्रोतेहो आज सकाळी 10 डॉ राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी, 10:05 जोगळेकर हॉस्पिटल, 10:10 एस हॉस्पिटल, 10:15 पी एन गाडगिळ अँड सन्स आणि 10:20 ओळख बाजारपेठेची हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला ऐकता येतील. साडे 10 मिश्र संगीताचा कार्यक्रम तर 11 नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

11:30 सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, श्रोतेहो दुपारी 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या. सायंकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, तर 5:30 युववाणी हा युवक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला ऐकता येईल. सायंकाळी ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. साडे 7:00 आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण कृषीवाणी अंतर्गत ऐकणार आहोत डॉ मनीष सुशीर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, विभागीय गहू गेरवा केंद्र महाबळेश्वर यांचं खरीप पिकातील बीजप्रक्रिया तंत्रज्ञान याविषयीचं मार्गदर्शन. रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. असे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी आमच्या सोबत रहा 103.1 MHz या ध्वनीलहरीवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: वर्ष सातत्याने अवर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
1: डिप्लोमाला नापास झालात,
2: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे।
1: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची।
2: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
1: तोही मोफत।
2: संपर्क 98220-71571।
3: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट।
4: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
3: सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90-21-28-45-70।
5: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा DCC सहज सुलभ सोने तारण कर्ज,
3: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
3: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार। स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू
6: ऍट 64 Avenue 1BHK 2BHK फ्लॅट मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72-94-94-64-64।
5: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू।
7: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत चालली आहे। वेळेवर फायलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्युशन्स ला। आपल्याकडे ITR फायलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत। आजच संपर्क करा सुबोध देशपांडे 960-417-4147 960-417-4147।
8: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोतेहो परिसर हे सदर काही क्षणातच

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण 103.1 MHz वर. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकणार आहोत परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत सातारा परिसरातील वृक्षसंपदेविषयी. याचं लेखन आहे आर्यांगल वैद्यक महाविद्यालय साताराचे प्राचार्य डॉ विनोद पतंगे यांचं. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, आता आपण माहिती घेणार आहोत पंचक्षीरी वृक्षातील प्लक्ष या वृक्षाबद्दल. हिंदू धर्म आणि वैदिक साहित्यात प्लक्ष वृक्षाला देवांचे निवासस्थान आणि यज्ञकर्माचा मुख्य आधार मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींसाठी प्लक्ष हा आराध्य वृक्ष आहे. या नक्षत्राची देवता अर्यमा म्हणजेच विवाह आणि ऐक्याचा देव आहे. या वृक्षाची पूजा केल्याने कौटुंबिक सौख्य आणि

0: मानसिक शांतता लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू संस्कृतीत पाच पवित्र वृक्षांना, ते म्हणजे वड, पिंपळ, उंबर, प्लक्ष आणि पारस पिंपळ, याला देवतुल्य स्थान आहे. या सर्वांमध्ये प्लक्षाचे महत्व अनन्य साधारण आहे. प्लक्ष या वनस्पतीला पायर किंवा लघु पिपल असे बोली भाषेमध्ये बोलले जाते. हे झाड जेवढे दाट सावली उन्हाळ्यात देते तशी क्वचितच वृक्ष देतात. हा वृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय काटक आणि उपयुक्त आहे. हा एक विशाल आणि डेरेदार पानझडी वृक्ष आहे. याची मोठी सावली कडक उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना आणि मानवाला थंड आश्रय देते. याचे फळ लहान गोलाकार असून ते पक्ष्यांना आवडते खाद्य आहे. हा एक विशाल पसरट आणि भरपूर सावली देणारा वृक्ष आहे. याच्या नवीन पालवीचा रंग आकर्षक लालसर गुलाबी असतो, तो नंतर गडद हिरवा होतो. या झाडाला उन्हाळ्यात पावसाळ्यात लहान गोलसर फळे येतात. पिकल्यावरती फिकट पिवळी आणि लालसर होतात. आयुर्वेदात या झाडाच्या साल आणि पानांचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या वनस्पतीच्या सालीचा उपयोग जखमा भरून आणण्यासाठी केला जातो. पंचवल्कल क्वाथ यामधील प्रमुख घटक द्रव्य आहे, ज्याचा वापर वैद्य लोक स्त्रियांच्या मासिक पाळीसंबंधित आजारामध्ये करताना दिसतात. याचे रोपण फांदी तसेच बियांच्या आधाराने करतात. प्लक्ष हा वडाच्या प्रजातीतील मोठा वृक्ष असल्याने त्याची मुळे खूप विस्तारतात. घराच्या अगदी जवळ लावल्यास मुळांमुळे घराच्या पायाला किंवा कंपाऊंड वॉलला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्लक्ष वृक्षाची लागवड करायची असल्यास ती घराच्या बाउंड्री वॉलच्या बाहेर किंवा मोठ्या बागेत उत्तर दिशेला करावी.
1: आपण ऐकत होतात परिसर. आज या सदरात आपण ऐकलं सातारा परिसरातील वृक्षसंपदेविषयी. याचं लेखन होतं डॉ विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी स्वच्छता राखणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ऐकूया स्वच्छता संदेश.
2: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
3: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
4: चला परिसर स्वच्छ करूया,
2: देशाचा आवाज बनूया,
3: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 6:55 चार सेकंद झालेत. प्रसारित करतोय दिनविशेष, याचं संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 8 जुलै. मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म 8 जुलै 1790. त्यांचं पूर्ण नाव कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ. ग्रँट या नावानं ते अधिक परिचित आहेत. एल्फिन्स्टनच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेऊन 19 जुलै 1819 रोजी मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचं कार्य अंगीकारलं. थोड्याच अवधीत एल्फिन्स्टनच्या अनुमतीनं त्यांनी लेखन कार्याला आरंभ केला. सातारचे महाराज तसंच अनेक संबंधित सरदार सरदेशमुख देशपांडे आणि आदिलशाही निजामशाही इथले

स्वारिखा आणि मराठी बखरी तसंच पत्र जमवून त्यांनी माहिती गोळा केली. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म 8 जुलै 1914. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार, अनुभव संपन्न, सृजनशील, रसिकवृत्तीचे कलावंत गो. नी. दांडेकर यांचा जन्म 8 जुलै 1916. गोनीदा हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमी सुद्धा होते. त्यांच्या पडघवली आणि शितू या कादंबऱ्या कोकणाचं नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभं करतात. दुर्गभ्रमणगाथा हे त्यांचं पुस्तक महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरचं प्रवासवर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. 1976 त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. गोनीदांच्या माचीवरला बुध या कादंबरीवरून त्याच नावाचा एक मराठी चित्रपट बनला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म 8 जुलै 1972. वास्को द गामा युरोपातून भारताच्या सफरीवर निघाला 8 जुलै 1497 रोजी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधल्या मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेतली 8 जुलै 1910 रोजी. बीजिंग इथल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 46 किलो गटात भारताच्या एन कुंजुरानी देवीनं रौप्य पदक पटकावलं 8 जुलै 1997 रोजी. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचं निधन झालं 8 जुलै 1984 रोजी. बोरकरांचं व्यक्तिमत्व आणि कवित्व संस्कार बहुल आहे. तसे ते परंपराप्रेमी, पण त्यांच्या परंपराप्रेमावर झालेल्या सुभग आणि रसपूर्ण संस्कारांनी त्यांना कवी बनवलं. निसर्ग सौंदर्य आणि स्त्री लावण्य यांच्यामधून बोरकरांना जीवनचैतन्याचा साक्षात्कार होतो. निसर्ग आणि प्रणय यांची त्यांच्या कवितेतली अनुभूती सर्जनशील आणि ऐंद्रिय असते.

0: प्रसिद्ध तबलावादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचं निधन झालं 8 जुलै 2001 रोजी. संत साहित्याचे अभ्यासक ह श्री शेणोलीकर यांचं निधन झालं 8 जुलै 2003 रोजी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचं निधन झालं 8 जुलै 2008 रोजी. नानासाहेब धर्माधिकारी दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्ती या क्षेत्रात निरलसपणे कार्य केलं. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. भारतीय लेखक सुंदरी उत्तमचंदानी यांचं निधन झालं 8 जुलै 2013 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात दिनविशेष. संकलन होतं सचिन प्रभणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आपली मनपसंत एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR ही आमच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 7 वाजलेत. आता ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ अँड जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: श्रोते हो, आता ऐकूया आजचा सुविचार. अचूकतेसाठी सराव अत्यंत महत्वाचा आहे. आजचा सुविचार पुन्हा एकदा. अचूकतेसाठी सराव अत्यंत महत्वाचा आहे.

0: श्रोतेहो सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: ज्ञान माहिती मनोरंजन माहिती गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे गाटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाटदरे मसाले।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी,
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत,
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
3: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
4: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
3: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड्स, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
4: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये।
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: 17 मजली
1: हो 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118.
2: ओळख 17 मजली.
3: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान काय.

0: करी।
1: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स,
2: उद्योग पोल्ट्री स्विमिंग पूल ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते टीसी

0: 90
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रोडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
0: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कंप्लीट केमिकल सोल्युशन.
1: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
0: संपर्क 78759-89510.
2: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितले, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
3: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality-hospital.com.
4: रिमझिम बरसती, पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस, सातारा. जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या मैत्रिणींसाठी कार्यक्रम घरकुल. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत निरंकार स्वयंसहायता गट अपशिंगे तालुका सातारा यांच्या कामाचा परिचय. याचं सूत्रनिवेदन केलंय मानसी मोघे यांनी. जरूर ऐका आज सकाळी 9:30 घरकुल हा मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. विश्वासार्ह बातम्यांसाठी आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय

0: घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 टीएमसी पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला त्यामुळे ऊसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झाले

0: धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
1: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी कोकणकडा कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोत्यांचा विश्वास आणि वेळेचं भान जपणारी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
4: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
5: 1983 उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
5: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788484.
7: म्हसवडकर ड्रेसेस चा मान्सून सेल.
8: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
7: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप्स.

0: कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
1: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये
0: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा
1: मसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी
2: एकच कॅम्पस अनेक शैक्षणिक संधी छाबडा एज्युकेशन ग्रुप उत्तम शिक्षण यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग फिजिओथेरपी होमिओपॅथी MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप रायगाव सातारा
2: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. थोडी प्रतीक्षा.

श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक

0: संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मग तो खोटा असू शकत नाही. एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं असं आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर आहेस बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
2: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
2: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
2: बापरे.
1: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा कसा आत गेला. गेल्यानंतर

0: तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत. त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात,
1: एकटीच
0: परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे गरज पण लागत नाही, अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतं. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय

0: असतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा ओ टी पी असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका. क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले, तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर.
2: श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. 103.1 MHz या ध्वनीलहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

शेतशिवाराची खबरबात, राणामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: श्रोते हो नमस्कार. कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही साताऱ्यामध्ये उभारली जाणारी पहिली वहिली 17 मजली बिल्डिंग, आणि यामध्ये फक्त सातारकरच नाही तर पुणेकर मुंबईकर सुद्धा घर घेत आहेत. आणि याच बद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुंबईच्याच संपदा निकम. नमस्कार संपदा मॅम.
2: हां नमस्कार.
1: तुम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहात, पण आता तुम्ही लँडमार्क टॉवर्स साताऱ्यामध्ये जे 17 मजली इमारत झालेली आहे तिथे घर बुक केलेलं आहे, तर बेसिकली मुंबई टू सातारा हा ट्रॅव्हल करण्याचं तुम्ही का ठरवलं आणि का साताऱ्यामध्ये घर घेताय?
2: ऍक्च्युली कसं आहे की आमचं मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्येच मिल्की अपशिंगे, म्हणून मग असा विचार केला की रिटायरमेंट झाल्यानंतर मिस्टरांची रिटायरमेंट झाल्यानंतर सातारामध्ये स्थायिक व्हावं.
1: बर.
2: आणि असं आम्ही सर्च करत असताना मिस्टरांच्याच एका मित्रांनी आम्हाला सजेस्ट केले की असंच एक प्रोजेक्ट आहे तुम्ही बघून घ्या. मग आम्ही ते बघितल्यानंतर आम्हाला त्यांचा प्रोजेक्ट आवडला, म्हणून आम्ही तिथे मग आमचा एक फ्लॅट आम्ही बुक केला.
1: बर. आता मुंबईमध्ये आपण राहतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच सोयी सुविधांची सवय झालेली असते, तर या सगळ्या सोयी सुविधा साताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळतायत का? हे सगळं तुम्ही बघून आला आहात का, आणि तिथल्या क्वालिटी बद्दल किंवा तिथे दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल तुमचं काय मत आहे?
2: हो हो, सगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी गार्डन आहे, जिम आहे. जसं मुंबईमध्ये आम्ही आता सध्या राहते तशा सगळ्या फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत.
1: ओके.
2: म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आपण इथेच घेऊया घर.
1: ग्रेट. जनरली आता आपण बघतो मुंबई मधल्या घरांचे साईज, पुण्यामधल्या घरांचे साईज, याचा जो काही एक स्क्वेअर फीटचा रेशो ठरलेला असतो की 1 BHK असेल तर इतके, 2 BHK असेल तर इतके, तसं साताऱ्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जेव्हा तुम्ही लँडमार्क टॉवर्स मध्ये घर बघायला गेलात तेव्हा?
2: हो हो, तिथले घराच्या स्क्वेअर फीट मध्ये भरपूर फरक आहे. मोठे मोठे फ्लॅट्स म्हणजे मोठे मोठे रूम्स आहेत आणि स्क्वेअर फीट मध्ये पण बराच फरक आहे. कन्स्ट्रक्शन तर चांगलंच आहे त्यांचं.
1: ओके. आणि एकंदरीतच तिथली हवा किंवा तिथलं वातावरण आणि मुंबईमध्ये तुम्ही राहताय ते वातावरण किंवा तिथलं डेली रुटीन यामध्ये सुद्धा खूप फरक आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
2: हो हो, खूप फरक आहे. म्हणजे पॉप्युलेशन कमी आहे, परत विचार करता म्हणजे प्रदूषणाचा विचार करता तर साधारण तर चांगलंच आहे.
1: अगदी. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला अजून काही सांगायचंय?
2: नाही, त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्क चांगलं आहे, त्यांचं स्टाफ चांगलं आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्हाला असं काहीच असं जाणवलं नाही की आम्हाला की त्यांनी काही माहिती चुकीची दिली वगैरे. सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या स्टाफनी.
1: ग्रेट ग्रेट. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा हा अभिप्राय ऐकून. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं हे छान लँडमार्क टॉवर्स मधलं स्वप्नातलं घर मिळावं आणि तुमची अशीच वृद्धी होत राहावी हीच इच्छा व्यक्त करते. आणि आज आपण इथे आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: थँक यू.
0: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीझन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोधे आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करतोय मेसर्स बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
0: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17 9920 1149

0: 7।
1: अरे राजेश भाई, बधाई हो बधाई हो, साज ज्वेलर्सची नवीन शाखा सुरू झाल्याबद्दल।
2: अरे थँक यू अक्षय, ये
1: क्या बात है भाई, आप तो छा गए हो मार्केट मध्ये पण आणि रेडिओवर पण। अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतोस।
2: अरे काय नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो ना तेच फक्त मी रेडिओवरती सांगितलं, आणि मला हे सांगितलं जोगळेकरांनी।
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर, त्यांनी सांगितलं व्यवसाय छोटा असो किंवा

0: सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा.
1: अक्षय भाऊजी घ्या गरमागरम चहा.
2: थँक्यू प्रिया वहिनी.
1: अहो तुम्हाला सांगते, गेली 4 वर्ष आम्ही जोगळेकर ऍड एजन्सी बरोबर जाहिरात करतोय आणि आता तर लोक यांचा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत. ते सांगतात ना, राजेशभाईंमुळे आम्हाला खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्यामुळे ना ग्राहकांचा विश्वास वाढू लागलाय आणि अहो त्याचं रूपांतर
2: ना मला. ओ, माझी आई आणि बायको काल दुकानातून दागिने घेऊन गेले. कन्वर्जन झालं. मला पण शिकव की थोडी बिझनेस ट्रॅक्ट.
0: अरे मी तुला काय शिकवणार, तुझा पिढ्यान पिढ्यांचा व्यवसाय बाबा.
2: हो रे, पण हल्ली मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे ना, आपण सतत लोकांच्या समोर राहायला पाहिजे.
1: अगदी बरोबर बोललात भाऊजी, आणि त्यासाठीच तर बाळीम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना.
0: अरे हे बघ, लोक काय रोज रोज साडी किंवा सोनं खरेदी करायला आपल्याकडे येणार नाहीत, पण जेव्हा त्यांना ती खरेदी करायची असेल तेव्हा त्यांच्या समोर आपण असलो पाहिजे.
2: पटलं बुवा. आणि तू जिंगल पण केलीस ना रे तुझ्या दुकानाची?
0: हा, जिंगलची आयडिया सुद्धा त्यांनीच दिली. बरं
1: तुम्हाला माहितीये का अक्षय भाऊजी, अहो आम्ही या जोगळेकर फक्त जाहिरात करत नाहीत तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात. 1960 पासूनचा अनुभव आहे त्यांचा. त्यांची सुद्धा या व्यवसायातली तिसरी पिढी आहे.
2: मग मी पण एकदा आम्ही जोगळेकरांना भेटतो.
1: नक्की भेटा. मी सांगते तुम्हाला नंबर 99-20-11-49-17.
2: तुम्हाला पाठ आहे?
1: एकदा गाडीत ना मी त्यांची जिंगल ऐकली होती तेव्हा हा नंबर ऐकला आणि पाठ करून ठेवला. 99-20-11-49-17.
0: अक्षय तू भेटत जोगळेकरांना, तुझ्या व्यवसायानुरूप तुला कशा पद्धतीनं कार्यक्रम किंवा जाहिराती केल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन ते तुला नक्की करतील.
2: हो, पण त्यांची इतकी अनुभवी ऍड एजन्सी असेल तर त्यांचे चार्जेस
0: अरे एकदम रिझनेबल आहेत.
1: आणि शिवाय भाऊजी, आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात बरं का.
0: त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा.
2: ओके, मग वहिनी परत एकदा नंबर सांगा ना त्यांचा, कारण मी काही तुमच्यासारखा एक पाठी नाही ना.
1: सांगते, घ्या अमेय जोगळेकर 99-20-11-49-17.
2: लगेच फोन करतो. 99-20-11-49-17. हॅलो, अमेय जोगळेकर.
3: हॅलो, नमस्कार.
1: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 99-20-11-49-17 9920-11-49-17.
0: बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
0: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
0: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर 99-20-11-49-17.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
6: मिसर्स बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:51 होत आहेत. शब्दांना जेव्हा निसर्गाचा सुगंध लाभतो, भावनांना जेव्हा सुरांची साथ मिळते आणि कवितेला जेव्हा स्पर्श होतो संगीताचा, तेव्हा जन्म घेतो एक अविस्मरणीय काव्यप्रवास. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो मराठी आणि कोकणी साहित्यात निसर्ग प्रेम आणि सौंदर्याचा संगम घडवणारे कवी बाकी बाब अर्थातच पद्मश्री बा भ बोरकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या काही रचना आज ऐकूयात सुगम संगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीची ही रचना संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
0: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94225 89 94,
1: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70 58 89 97,
0: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर।
2: श्रोते हो, बाब बोरकर यांच्या शब्दात मातीचा सुगंध जाणवतो। कवितांमध्ये समुद्राची विशालता तर भावगीतांमध्ये मनाला भिडणारा गोडवा। ऐकूया त्यांची सुप्रसिद्ध रचना। गायक आणि संगीतकार आहेत सलील कुलकर्णी।

कवी पद्मश्री बा भ बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपण ऐकल्यात काही त्यांच्या रचना. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आजचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोडी प्रतीक्षा.

0: घेऊ या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
1: हो सांगतो. विकास नगर येथे स्थित असलेला 99 एव्हेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत.
0: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
1: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
0: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
1: 99 एव्हेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकास नगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्ट साठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
1: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
0: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
1: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
0: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 एव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 एव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97972999.
0: 97972999. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.

0: श्रोते हो, आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आज सकाळी 9:30 मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आहे घरकुल. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत निरंकार स्वयंसहायता गट अपशिंगे तालुका सातारा यांच्या कामाचा परिचय. सूत्रनिवेदन मानसी मोघे यांचं. जरूर ऐका मैत्रिणींसाठी कार्यक्रम घरकुल आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: केसांच्या विविध तक्रारींसाठी विमोहन हर्बल केअर. विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
3: पर्सनलाइज थेरपीज डिझाईन्ड अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल्स व्हेरियस हेल्थ अस्पेक्ट्स, लाइफस्टाइल अँड हॅबिट्स, स्पेसिफिक कंप्लेंट्स. प्रत्येकाची प्रकृती, सवयी आणि विशिष्ट तक्रारी यांचा विचार करून आहार विहारासहित डिझाईन केलेल्या संपूर्ण हर्बल थेरपी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली संपूर्ण हर्बल मेडिसिन्स. त्यामध्ये ना कसला कलर असतो ना केमिकल्स, साधे सुगंधी द्रव्य देखील वापरले जात नाही. येथील औषधांना वास असतो तो त्यातील ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्सचाच, म्हणूनच ती असतात प्युअर हर्बल, 100% नॅचरल आणि तितकीच प्रभावी देखील.
1: विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
3: अत्यंत सुरक्षित पण तितकीच प्रभावी आयुर्वेदिक औषध आणि त्यांचं व्याधीच्या अवस्थेनुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार केलेलं नियोजन आणि सोबतच जीवनशैलीतील काही सकारात्मक बदल, या साऱ्यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे विमोहन मध्ये मिळणारे रिझल्ट्स.
4: माझे नाव श्री सुधाकर दत्तात्रय जाधव, राहणार वाटा स्टेशन, तालुका कोरेगाव. तर मी आकाशवाणी रेडिओवरून केसासंबंधीचा विमोहन हर्बलचा कार्यक्रम ऐकला, त्यानंतर माझ्या केसासंबंधीच्या ज्या काही तक्रारी होत्या, केसामध्ये कोंडा होणं, केस गळती, केस पिकणं, अशा भरपूर समस्या माझ्या केसासंबंधीच्या होत्या, त्यानंतर मी ठरवलं की विमोहन हर्बल यांच्याशी संपर्क साधायचा. त्यानंतर मी या ठिकाणी मॅडमला भेटण्यासाठी आलो आणि मी त्यांचे सर्व ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आणि त्यांची

0: ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर 15 दिवसामध्येच माझ्या केसातील कोंडा पूर्णपणे नाहीसा झाला. डोक्याची खाज ती पूर्णपणे बंद झाली. त्यानंतर केस गळती जी मोठ्या प्रमाणात होत होती ती केस गळती बंद झाली आणि केस पांढरे होण्याचं जे प्रमाण होतं तेही फार कमी झालेले आहे. त्यामुळे मी यांच्या ट्रीटमेंट बद्दल खूप समाधानी आहे आणि या औषधांचा आपल्या शरीरावरती कोणताही वाईट परिणाम होत नाही हे मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो. आणि ज्यांना कोणाला आपल्या केसासंबंधीच्या कोणत्याही समस्या असेल, मग केस गळती असेल, केसामध्ये कोंडा होणं असेल, केस पांढरे होणं असेल, तर आशांनी या ट्रीटमेंटचा अगदी पुरेपूरपणे फायदा घ्यावा. अशा काही समस्या असतील तर त्यांनी ही उपचार पद्धती अगदी मनापासून घ्यावी. कारण मला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव मी आपल्याला अगदी प्रामाणिकपणे नमूद करत आहे. त्यामुळे मी या विमोहन हर्बल यांच्या ट्रीटमेंट बद्दल अतिशय समाधानी आहे हे मी अगदी निसंकोचपणे निर्विवादपणे अगदी खात्रीपूर्वक आपणा सर्वांना सांगतो. त्यामुळे सर्वांनी या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन आपल्या केसाचे जे सौंदर्य आहे, केसाचे जे आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे राखलं जाईल याची मी अगदी पूर्णपणे खात्री देतो.
1: विमोहन हर्बल केअर सातारा,
2: संपर्क 98 90 76 02 76.
3: स्पेशल आयुर्वेदिक कन्सल्टेशन अगदी घरच्या घरी करावयाच्या स्टँडर्ड थेरपीज, ऑनलाइन कन्सल्टेशन उपलब्ध, गरजेनुसार भारतभर औषधांची घरपोच डिलिव्हरी, ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग. अपॉइंटमेंट साठी आमचे फोन नंबर आहेत 962-33-55-987, 98 90 76 02 76. भेटण्यापूर्वी अपॉइंटमेंट आवश्यक. संपर्कासाठी आमचा पत्ता 29 प्रताप कॉलनी हॉटेल प्रीतीच्या जवळ, देगाव फाटा, सातारा.
4: विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 मराठीतून बातम्या आणि त्यानंतर 8:40 पायीवारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण

लंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. नवव्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. दोन दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे.

0: दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3 सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे.

नमस्कार श्रोतहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. कालदिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते.

0: गेल्या दोन दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था, तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे. सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
0: चरणसेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात.
5: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
6: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे. मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेले आहे सरकारने.
0: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
7: नमस्कार, मी संदीप परंडवाल. मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाईन नेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
0: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच आणि अवश्य एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला

0: गर्दी दिसते. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
1: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
0: त्याचा कसा परिणाम झाला?
1: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो.

0: पब्लिक असायची मग. आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्य नियमाने फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाइम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. म्हणजे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते, त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमके यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
0: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे. म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
2: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसनच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांच्या मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजार्थी होऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 च्या दरम्यान आपण आकुर्डेकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडीवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोडासा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळ मात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, दिंड्यांची गैरसोयीने होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय आडी अडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे? म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे.
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्यानिमित्ताने आपल्याला जे जे काही सुधार

0: घटना करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
1: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
0: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे, आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
1: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
0: पंढरीला ह्याला जातील वारीला,
1: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
0: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाबुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, ते स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देऊळ संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
1: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाल की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूणच त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
1: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते.
3: शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण, IT क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच IT मधून अध्यात्माकडे वळलेले आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
4: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरू श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरू तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरू श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 2 वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही, पण इथे वारकऱ्याला सांगतायत होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात पंढरीच्या वाटे अनंत घडती याग वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळत आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
3: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
5: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता,

0: कबड्डीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा वृत्तांत प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: पायी वारी पंढरीची, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. ज्ञान, मनोरंजन, माहिती, गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी. श्रोतेहो, सकाळचे ठीक 9 वाजलेत. प्रसारित करतोय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत लाट साहब या चित्रपटातलं. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
3: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
2: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
3: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
1: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
0: मदतीला आहे धाने दोस्त सच्चा.
1: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
3: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
2: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
3: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
2: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
3: संपर्क 78759 510.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या हा कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट आहे लोफर आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलं, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
4: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
5: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
6: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
5: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
6: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
5: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद श्रोते हो आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार SD बर्मन, स्वर आहे आशा भोसले यांचा आणि चित्रपट आहे लाजवंती.

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
2: ओळख 17 मजली.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
6: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
6: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
6: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगुलस्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत। संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे लव्ह मॅरेज।

0: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
1: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
0: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी.

0: मसवडकर ड्रेसेस च्या मान्सून सेल मध्ये
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
5: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
4: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
5: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण ऐकलीत लाट साहब, लाजवंती, लव्ह मॅरेज आणि लोफर या चित्रपटातली काही बहारदान गाणी. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद श्रोते हो आमच्या केंद्रावरून आपण पुन्हा घेऊ शकणार आहात आज सकाळी 11:30 वाजता सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 11:30 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:30 आणि 17 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घरकुल. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलंय मानसी मोघे यांनी. ऐकूया घरकुल.

मैत्रिणीनो नमस्कार. आजच्या घरकुल कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आणि मानसीचा आपल्या सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या घरकुल कार्यक्रमात निरंकार स्वयंसहाय्यता गट अपशिंगे सातारा यांच्या कार्याचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या स्टुडिओत पौर्णिमा निकम आणि रोहिणी निकम यांना आपण आमंत्रित केलं आहे. नमस्कार मैत्रिणीनो. मैत्रिणीनो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे एकमेकांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं स्वयंसहाय्यता गट ही संकल्पना उभी राहिली. गट म्हणजे केवळ पैशांची बचत करणं नव्हे तर ती विचारांची, शक्तीची आणि आत्मविश्वासाची बचत असते. एका स्त्रीनं प्रगती केली की संपूर्ण कुटुंब प्रगती करतं आणि बऱ्याच महिला एकत्र येतात तेव्हा संपूर्ण गावाचा विकास होतो. आपण या स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून एकमेकांना कसं सहाय्य करतो हे जाणून आज आपण घेणार आहोत. त्यासाठी आज आपण या स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण

0: निमंत्रित केलंय, त्यांचा परिचय आपण करून घेऊया. सीआरपी म्हणून ज्या काम करतायत त्या रोहिणी निकम आणि स्वयंसहाय्यता गटाच्या पौर्णिमा निकम आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. त्यांच्या गटांच्या कार्याचा परिचय आज आपण इथं करून घेणार आहोत. आमच्या घरकुल कार्यक्रमात आपल्या दोघींचंही स्वागत. तर नमस्कार रोहिणीताई.
1: नमस्कार.
0: तुम्ही तुमच्या कार्याचा परिचय आपल्या मैत्रिणींना सांगा.
1: नमस्कार, मी सौ रोहिणी प्रवीण निकम, मिल्ट्री अपशिंगे या गावामध्ये सीआरपी म्हणून कार्यरत आहे. आमच्या अपशिंगे गावामध्ये 41 एकूण समूह आहेत, म्हणजे प्रत्येक समूहामध्ये 10 ते 12 या महिला घेऊन आपण बचत गट स्थापन करतो. बचत गट संकल्पना आम्ही थोडीशी पाठीमागे ठेवून स्वयंसहाय्यता समूह या मार्फत आपण काम करतो. माझ्याकडे आता सध्या 22 गट आहेत, त्या 22 गटांमधील महिला उद्योजिका पण आहेत, म्हणजे महिलांना व्यवसाय मार्गदर्शन करणे, त्यांची बचत जमा करणे, बँक लोन, वैयक्तिक प्रस्ताव करणे याबाबत आपण बैठकीमध्ये चर्चा करून त्यांच्याशी प्रत्येक कामाचं नियोजन करत राहतो.
0: पौर्णिमाताई, तुम्ही काय सांगाल, चालवताय तुमचा गट, त्याविषयी आपल्या मैत्रिणींना आपण सांगूया.
2: नमस्कार, मी पौर्णिमा पंकज निकम, मी अपशिंग मध्ये कृषी सखी म्हणून कार्यरत आहे. उमेदच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन नवीन सुविधा, बचत गटातील महिलांना शेतीपूरक व्यवसाय किंवा त्याच्याविषयी मार्गदर्शन, शेतीमध्ये खत व्यवस्थापन, पेरणीविषयी माहिती, कृषीच्या विभागातून येणाऱ्या प्रत्येक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो.
0: अच्छा, ती तर तुम्ही सीआरपी पर्यंत पोहोचलात, तर मग त्याची अगदी मुळापासून सुरुवात कशी झाली, की कसं तुम्ही हे गाठलत सीआरपीचं हे?
1: महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान हे 2013 पासून चालू आहे आणि प्रत्यक्षात आम्ही 2016 पासून त्यामध्ये उतरलो. म्हणजे बचत गट अपशिंगेमध्ये फक्त 3च होते.
0: बर.
1: आणि 3 समूह असल्यामुळे फक्त ही संकल्पना महिलांच्या डोक्यात होती की बचत गट म्हणजे काय, ही म्हणजे कुठं फसवणूक वगैरे होती का काय, त्यामुळे मग परत थोडासा आम्हाला पहिल्यांदा त्रास झाला त्या गोष्टींचा. त्यानंतर 2019 मध्ये आम्ही जॉईनिंग झालो, म्हणजे अपशिंगे गावामध्ये 2 सीआरपी आहेत आणि 1 कृषी सखी. आणि नंतर मग जॉईन झाल्यानंतर मग परत अजून आमचे बचत गट नवीन नवीन व्हायला लागले, त्यामुळे आमच्या 41 पर्यंत आम्ही टार्गेट पूर्ण केलेलं आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. माझ्या महिला व्यवसाय करत आहेत, आता पौर्णिमा मॅडमच त्यांचा तेलाचा व्यवसाय आहे, बाकीच्या महिला त्यांचा कुणाचा चिक्कीचा आहे, कुणाचा लोणच्याचा आहे, कुणाचं स्वतःचं हॉटेल आहे. उपजीविका म्हणून निर्माण करून आपण त्यांचं त्या स्वतःच्या पायावर महिला उभ्या राहिलेल्या आहेत आणि महिला सक्षम झालेल्या आहेत. उमेदचा उद्देश एवढंच आहे की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे.
0: अच्छा, म्हणजे नोकरीला पर्याय, महिला गृहिणी पद सांभाळायचं आणि मग पैसे त्यांना नाही मिळायचे, की प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे, यासाठी तुम्ही हे छान काम करताय. पण आता तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे मी आता पौर्णिमाताई तुम्हाला विचारते की कृषी सखी हा उल्लेख झाला, तर त्या संकल्पनेविषयी थोडं आम्हाला सांगा ना.
2: कृषी सखी म्हणजे जसे कृषी अधिकारी असतात आपल्या गावामध्ये, तर त्या कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करणे, तसं उमेद मधून ते पद निघालंय की कृषी सखी, म्हणजे शेतकऱ्यांच्या मध्ये मैत्रीचं नातं निर्माण करून त्यांनी आपल्यापर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवाव्यात. आपल्याच गावातील महिला आहे तर आपण एखादी अडचण असेल शेतीतील तर तिला बिनधास्त विचारू शकतो, तशासाठी कृषी सखी म्हणून पद आहे. तर त्या पदावर मी काम करते, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्या किंवा त्यांना एखादी गोष्ट माहीत नसेल तर माहीत करून देणे,
0: शेतकऱ्यांना मदत करणारी, सल्ला देणारी एक मैत्री या अर्थाने तुम्ही काम करता. तुम्ही दोघी कसं एकत्र आलात?
2: आम्ही दोघी एकत्र आलो म्हणजे अगोदर आम्ही जावा आहोत.
0: अच्छा.
2: हा, उमेद मधून कृषी सखी हे पद निघालं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तू काम करू शकते, तर तू त्याच्यासाठी फॉर्म भर. निरंकार स्वयंसहाय्यता समूह हा आमचा समूह आहे.
0: अच्छा.
2: हा, तर त्या एकाच समूहात आम्ही दोघी पण काम करतो.
0: अच्छा, निरंकार स्वयंसहाय्यता गट, तर त्या गटाचं सरकारी नोंद वगैरे झाली आहे का?
1: सगळे जे आपल्याकडे 41 बचत गट आहेत ते शासकीयच आहेत, आपण खासगी बचत गटांचं काम करतच नाही. ह्याचा उद्देश एकच आहे, जे शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना आपल्या मार्फत प्रत्येक महिलेपर्यंत ती योजना पोहोचत जाते.
0: छान सांगताय. तर आता त्या निरंकार गटाविषयीच या कार्यक्रमामध्ये बोलूया. मग या गटाच्या तुमच्या मीटिंग कशा असतात आणि मीटिंग, पहिल्या मीटिंगच्या विषयी काहीतरी एक बोललं जातं की पहिली मीटिंग महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगाल पौर्णिमाताई, तुमच्या पहिल्या मीटिंग विषयी सांगा.
2: पहिल्यांदा आम्हालाच समजलं नाही की मीटिंग कशी घ्यायची. बाबा, आता मीटिंगला गेल्यावर आपल्याला काय विचारलं तर आपण काय सांगणार, म्हणजे एक भीती की बाबा काय सांगायचं, विचारलं समोरून काय, तर पण तिथे गेल्यावर असं नव्हतं, तर पहिली मीटिंग छान

0: ती आम्ही गटात आता 11 जणी आहोत, तर सगळ्या मिटिंगला असतात आणि आमची मिटिंगची तारीख फिक्स आहे, 9 तारखेला आमची मिटिंग कंपल्सरी प्रत्येक महिन्याची असतेच. पण आता पहिल्यांदा जशी भीती वाटत होती की बाबा मिटिंगला कशी जायचं काय करायचं, तर सीआरपीच्या माध्यमातून ती भीती पूर्ण गेली आणि आता कुठेही मिटिंगला बोलवलं तरी आमच्या महिला हजर असतात, एकदा कॉल केला की पोहोचतात.
1: अच्छा, तर मग आता या मिटिंगमध्ये पद कशी निश्चित केली आणि काय त्याचं स्वरूप असतं याविषयी सांगा.
2: ज्या वेळेस आपण मिटिंग घेतो जेव्हा 10-12 महिला असतात, पहिले मिटिंग असते त्यावेळेस आपण अध्यक्ष सचिव निवडतो. अध्यक्ष सचिव निवडण्यासाठी त्या 12 महिलांचा ठराव घेतो. मग कोणी व्हायचं काय व्हायचं त्या महिलेची इच्छा आहे का आणि त्यानुसार आपण कामकाज चालू करतो. त्यानंतर मग परत बँकेत जाऊन त्याचं खातं ओपन करतो. खातं ओपन झाल्यानंतर मग प्रत्येक महिलांना विचारून 100चा बचत गट चालू करायचा का 200चा चालू करायचा. मग त्या 12 महिलांना जे योग्य वाटेल त्या दिशेनेच आपण वळतो. म्हणजे एखादी महिला थोडीशी परिस्थिती नाजूक असेल तर मग त्या महिलेला 200 रुपये देणं भाग नाही ना, म्हणजे देऊ शकत नाही. मग तिची काय इच्छा आहे, 200 देती का 100, मग 100चा तर 100चा चालू करायचा. 3 महिन्यानंतर आम्हाला शासकीय निधी येतो, म्हणजे आरईएफ, 15,000 रुपये शासनाचे. तेच आता शासनानं 30,000 रुपये केलेत. 6 महिने झाले गटाला की ग्रामसंघ स्थापन होतो आपला.
1: बर,
2: मग ते ग्रामसंघ स्थापन झाल्यानंतर ग्रामसंघाला पण निधी असतो वरून शासनाचा. मग सीआयएफ असेल, पीएफएमए अंतर्गत असेल, जे अन्न प्रक्रिया व्यवसायावर उद्योग करतात तर त्यांना ते 40,000 रुपये असतात महिलांना. मग या पद्धतीनं आपण पुढचे कामकाज चालू करतो. मिटिंगला व्यवस्थित येते का नाही, मिटिंगला आली नाहीये तर तिचा दंड घ्यायचा का, तर 12 जणींना माहीत पाहिजेत ना की कुठल्या महिलेने किती पैसे घेतलेत. म्हणजे जो आर्थिक व्यवहार आहे ना, अशी संकल्पना उमेद अभियानाची आहे. जे उमेद अभियानाने आपल्याला सांगितले त्या पद्धतीनंच आपलं कामकाज आपशिंगेमधलं चालू आहे.
1: अच्छा, म्हणजे म्हणून हे मिटिंगचं महत्व असतं की मिटिंगचं महत्व गोष्ट
2: कळली पाहिजे.
1: पारदर्शक व्यवहार पाहिजे,
2: सगळा पारदर्शक व्यवहार. आणि आपल्याला शासन रजिस्टर वगैरे सगळं देते आर्थिक वैयक्तिक पासबुकांपर्यंत.
1: अच्छा,
2: फक्त ते प्रत्येक महिन्याच्या महिन्याला ते व्यवस्थित लिहायचं.
1: अच्छा,
2: हा अच्छा, नियम ठेवलेत आपण. अध्यक्ष सचिवांनी फक्त बँकेत जायचं नाही तर प्रत्येक महिलेनं बँकेत जायचं.
1: प्रत्येकाला तेवढा,
2: प्रत्येकाला सगळा अधिकार तो आणि त्यांना आर्थिक व्यवहार ते माहीत होतील.
1: बरोबर. आता कर्ज बँकेतून तुम्हाला घ्यावं लागणारच प्रत्येक वेळेला, तर मग त्या कर्जाविषयी बँका तुम्ही कशा निवडता, कसं त्याची प्रोसिजर कशी असते?
0: कर्ज म्हणजे आपण अकाउंट खोलतो गटाचं बँकेत, त्या बँकेतून कर्ज घेतो किंवा आपल्या जवळ जे आपल्याला सोयीस्कर आहे त्या बँकेत सुद्धा आपण कर्ज प्रस्ताव करू शकतो. बँक सुद्धा ह्याला सपोर्ट करत असते. बाबा तिला आता हवंच आहे कर्ज, किंवा एखाद्याची मेडिकल इमर्जन्सी असू शकते, तर आपण त्यांना कधीच अडवत नाही. पण कसं, त्या 10 महिला काय 12 महिला गटात आहेत त्यांच्या सगळ्यांच्या
1: संमतीने.
0: अच्छा, पूर्ण पारदर्शक व्यवहार असतो. जरी लोन घ्यायचं झालं गटातून पण मिळतं आणि बँकेतून पण आपण घेऊ शकतो.
1: अच्छा, आणि त्याचं वाटप कसं करता तुम्ही?
2: ज्या समूहातील 12 महिला आहेत 11, त्या महिलांना सर्व बोलवायचं. अगदी एका महिलेला घ्यायचं असेल तरी त्या 12 महिलांना माहीत पाहिजे. किंवा तिचा आर्थिक व्यवहार बघितला जातो. पण आता 1.5 लाख दिले तिला, तर बाबा तिची देण्याची कॅपॅसिटी कशी आहे,
1: म्हणजे
2: परतफेड कशी करू शकते. मग ते सर्व समूहाच्या बैठकीमध्ये होतं.
1: म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांना माहीत असतात, त्यामुळे कोणाच्याही मनात असं काही राहत नाही की अरे हे मला माहिती नाही.
2: आणि 1 कोटीच्या पुढे माझं वाटप आहे आणि थकबाकीदार एकही गट नाहीये, सगळे गट आपले नील आहेत. म्हणजे
1: वावा, म्हणजे तुम्ही हे असं काम केल्यामुळे अजून काही करूया असं पुढे एक उमेद होती ना की क्लिअर आहोत आपण, काही नाही प्रॉब्लेम.
2: बँकेचे मॅनेजर कॉल करतात, मॅडम तुमच्याकडे गट आहे का, एखादा 5 लाखाचा प्रस्ताव आहे का, 4 लाखाचा आहे का, कारण परतफेड आपली महिन्याच्या महिन्याला ज्या त्या तारखेला व्यवस्थित असते.
1: बरोबर, तुमची पत तुम्ही खूप मोठी केलेली आहे. बरं, मग आता तुम्ही तुमच्या निरंकार विषयी सांगा, कसा कुठला व्यवसाय सुरू केला?
0: मी उमेद मधून निरंकार स्वयंसहाय्यक मधून मी माझा स्वतःचा हेअर ऑइलचा बिझनेस सुरू केलाय. तर त्याचं नाव आहे मोक्ष केशामृत हेअर ऑइल. तर करताना अशी काही, म्हणजे व्यवसाय करायचा हे निश्चित होतं पण काय करायचा ह्याचं काही निश्चित नव्हतं. तर जरा मिस्टरांना केसांचा प्रॉब्लेम झाल्यामुळं ते तेल मी बनवलं होतं, तर त्यांना खूप रिझल्ट चांगला आला एका महिन्याच्या आतच. तर ते म्हंटले मी कलाई तुझ्याकडे ती का वाया घालवते, तोच व्यवसाय म्हणून तू उतरवू शकते.
1: अरे वा,
0: त्याच्यामुळे ती नवीन संकल्पना पण मिळाली आणि रिझल्ट तर समोरच होता. मग त्यातून उमेदच्या टीमला आपण दाखवलं की बाबा असं आहे, तर आम्ही काय करू शकतो का हा व्यवसाय. तर सरांनी मॅडमनी सांगितलं हा करू शकता ना, पण आपण असा व्यवसाय लगेच करू शकत नाही ना.
1: बरोबर,
0: त्याच्यासाठी काहीतरी महत्वाचं असतं. मग आम्ही ते ऑइल

0: लॅब टेस्टसाठी दिलं, त्याच्यासाठी लोगो बनवले, स्टिकर बनवले, म्हणजे त्याची लॅब टेस्ट पास होऊन येईपर्यंत बाकीचं काम चालू होतं.
1: अच्छा.
0: तर लॅब टेस्ट आपली पास होऊन आली म्हणजे त्यांनी सांगितलं की पूर्ण नॅचरल आहे ऑइल, ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाहीत, तुम्ही करू शकता.
1: बर.
0: मग उमेद मधून आपण लोगो बनवले, स्टिकर बनवून घेतले. मग आपलं 100 ml ऑइल बॉटल ऑनलाईन पण मिळते. मग ऑइलचा बऱ्यापैकी रिझल्ट छान आहे. मी 1000+ बॉटल सेल केल्यात आतापर्यंत.
1: मग आता त्या तेलाविषयी, तुम्ही कच्चा माल तुम्हाला लागला असेल, पारखून घेतलं ते की बाबा हा हा माल आपल्याला वापरायचा आणि हा छान आहे, किंवा त्या दृष्टीने सांगा ना आपल्या महिलांना.
0: व्यवसाय करताना पहिली गोष्ट आहे की आपल्या प्रॉडक्टची गुणवत्ता जी पहिली आहे तीच कायम राहिली पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण ग्राहक आपल्यावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट घेतं तर त्याची आपल्याला क्वालिटी लो करून चालली.
1: बरोबर.
0: मग कच्चा माल घेताना आम्ही शेतकऱ्यांकडून घेतो. वनस्पती तर आपल्या शेतात असणाऱ्या बऱ्यापैकी त्या ऑइलमध्ये आहेत. आणि बाकीचा कच्चा माल जर व्यापाऱ्याकडून घेतला तरी आपण तो पूर्ण चेक केल्याशिवाय कुठलीच गोष्ट घेत नाही.
1: अच्छा. शुद्धता त्याची,
0: शुद्धता पूर्ण चेक करतो आपण. बऱ्यापैकी बचत गटातूनच, महिलांकडूनच आपण कच्चा माल घेत असतो.
1: अच्छा. म्हणजे तेल बनवताय तुम्ही, तर त्याविषयीची काही विशेष माहिती किंवा विशेष काही तुम्हाला आपल्या मैत्रिणींना सांगायचंय का?
0: विशेष म्हणजे असं आहे की आम्ही ऑइल बनवताना, म्हणजे जे तेल बनवतो आपण केस गळती कोंडा केसवाढीसाठी, तर ते बनवताना आपण त्याच्यावर मंत्र संस्कार करत असतो.
1: म्हणजे काय असतं?
0: म्हणजे आपण चरक संहिता ग्रंथ
1: बर
0: तो वाचून, म्हणजे त्यातले ते जे मंत्र संस्कार आहेत आपण ते संस्कार आपण गरोदरपणी बाळावर स्वतःचा संस्कार करतो,
1: गर्भसंस्कार,
0: तसे आम्ही त्या तेलावर संस्कार करत असतो.
1: अच्छा.
0: हे वैशिष्ट्य आहे आमच्या तेलाचं.
1: अच्छा. त्यामुळे काय अधिकाधिक फायदा होईल केस वाढण्यासाठी, केस काळे राहण्यासाठी.
0: त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट तर नाहीच होत, पण त्याचा भरपूर फायदा होतो.
1: अच्छा. मग याच्यासाठीची बाजारपेठ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं किंवा मिळाली का?
0: हो, बाजारपेठ मिळाली. म्हणजे जी गोष्ट आपण बनवतो ती आपल्याला विकता पण आली पाहिजे.
1: बरोबर.
0: किंवा आता मी ऑइल बनवलं तर मला खात्री आहे माझं ऑइल असं आहे की त्या पुढच्या नेणाऱ्या कस्टमरला 15 दिवसात रिझल्ट येणारच.
1: बरोबर.
0: एवढं नॅचरल आहे की तुम्हाला तो 15 दिवसात रिझल्ट येणारच.
1: बर.
0: त्याच्यामुळे मग मार्केट उमेद मधून स्टॉल लागतात, तिथं पण स्टॉल लावते मी. आणि महत्वाचं माउथ पब्लिसिटी आहे भरपूर, की बाबा एकाने युज केलं तर ती दुसरीला सांगते मी हे तेल युज केलंय बर का, खूप छान आहे, तू पण घे. अशा करून मी आतापर्यंत 1500+ बॉटल सेल केलेले आहेत.
1: छान. आता सीआरपीच्या भूमिकेतनं तुम्ही, म्हणजे आता हे तेल तयार केलं तर यांना तुमचं मार्गदर्शन म्हणा किंवा तुम्ही, तुमची भूमिका काय असती, यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करता?
2: मार्गदर्शन म्हणजे आम्ही स्वतः कुठे निघालो, कुठे जरी जाताना घेऊन गेलो बॉटल ही आमचं आहे की माझी महिला बनवत आहे, या पद्धतीनं आम्ही त्यांचं मार्केटिंग करत असतो. आणि प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं आम्ही आमच्या बरोबर जे महिला व्यवसाय करतात त्या महिलांचे आमच्यापाशी सगळे डॉक्युमेंट असतातच. म्हणजे आपला उद्देश काय आहे तर आपण त्या महिलेचं मार्केटिंग करायचं आहे. असे कॉल येतात आम्हाला पण. आता आमचे ग्रुप आहेत तालुक्याचे जिल्ह्याचे, मग त्या ग्रुपवर आमचे सगळे स्टेटस जातात, मग कोण महिला काय बनवते ते, मग त्याच्या उद्देशानं मग त्या महिलेपर्यंत पोहोचून मग तिचे लेबल असतंय मार्केटिंग होऊन जातो. मग आम्ही आमच्या पाहुण्यांना सुद्धा आम्ही प्रत्येकांना त्या बॉटल दिलेल्या आहेत.
1: बरोबर. कारण त्यांचं जरी मार्केटिंग झालं किंवा त्यांचा जरी मालाचं उठाव आला किंवा त्यांना फायदा झाला तरी ते तुमच्या आधिपत्याखालीच त्या काम करतात, कारण तुम्ही सीआरपी आहात. म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांचं उत्पादन वाढलं किंवा त्यांची प्रगती झाली की तुमची पण प्रगती होणार नाही का? कारण या सीआरपींच्या खाली हा गट आहे
2: म्हणून
1: नाही का?
2: आम्ही प्रत्येक ठिकाणी मीटिंगला जाताना पण गेलो ना मीटिंगला, मग तिथं सांगत असतो ही महिला ही बनवते, ती महिला हे करते, ही महिला तेलाचं करते, ती महिला चिक्कीचं करते. मग हे असं मार्केटिंग आमचं चालूच असते प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे म्हणजे तालुक्याची मीटिंग असो, जिल्ह्याची मीटिंग असो, त्या ठिकाणी पण आम्ही त्यांचं मार्केटिंग करत असतो. त्यामुळे सेल आमचा हा छान पद्धतीनं
1: वाढतच असतो. वाढता वाढता वाढत असं तुमचं आहे, तुम्ही एकेकाचं वाढवत गेला की तुम्ही पण ऑटोमॅटिकली सीआरपीचं पण एक क्रेडिट वाढणार
2: आहे. आणि त्याबरोबर आम्ही सामाजिक कार्य पण भरपूर गावामध्ये केलेली आहे.
1: अरे वा, त्याविषयी सांगा आम्हाला.
2: त्यामध्ये आम्ही आता आमच्या समूहातील एक महिला आहे माझी सैनिक, तिचे मिस्टर एक्सपायर झालेले होते त्यावेळेस, म्हणजे जय हिंद फाउंडेशन तर्फे आम्ही विधवा प्रथा बंदी केली, दारूबंदीचा पण आम्ही संकल्प केलेला होता. भवितव्यात पुढे त्याचं हो नाही असं येतं, पण आम्ही त्यावेळेस तो प्रयत्न खूप छान पद्धतीने केलेला.
1: सुरुवात महत्वाची असते त्याचं,
2: कारण हा त्यावेळेस एक रात्रीची 11:30 एक महिला माझ्याकडे आलेली होती, म्हणजे तिला घरातूनच बाहेर काढलेली मिस्टरांनी, म्हणून ती माझ्या

0: घरी, मग ते कोणाच्या घरी जायचं ना तिनं, म्हणून तिला जरा थोडस असं वाटलं की बाबा ह्या महिलेच्या घरी जाऊन मला थोडस काहीतरी मला स्वतः आधार वाटेल, त्यामुळे ती महिला आली. त्यानंतर आम्ही जरा थोडंसं दारूबंदीचं पण घेतलं. कॅन्सरच्या तपासण्या आम्ही 6 महिन्याला, आरोग्य तपासण्या 6 महिन्याला ग्रामसंघातर्फे आणि महिलांतर्फे आम्ही करतच असतो. आणि आत्मांतर्गत आमचा शेतकरी गट पण आहेत, शेतीच्या पण ह्याच्यात आम्ही आहोत. म्हणजे असं नाही फक्त सीआरपीचंच काम करत आहोत म्हणून, त्या कृषी सखीच्या माध्यमातून आम्ही बाकीच्या ज्या सुविधा शासकीय आहेत त्या घेतच असतो. कृषी विभागाकडून आम्ही त्या सुविधा उपलब्ध करून घेत असतो.
1: अरे वा, म्हणजे नुसतंच

0: तुमचं कार्य आहे त्याविषयी खूप अभिनंदनीय आहे ही गोष्ट. छान वाटलं ताई, म्हणजे तुमचं एवढी प्रगती झाली, एवढं तुम्ही तेल करताय तयार. तर तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा फायदा झाला यातनं, तेव्हा तुमच्या भावना काय होत्या, तुम्हाला काय वाटलं आणि काय केलं तुम्ही त्याचं?
1: तिच्यापेक्षा मी सांगू शकते, कारण तिला खूप आनंद. पैसा स्वतः कष्ट करून कमवणे ह्यामध्ये एक स्वाभिमान असतो, आपल्या पायावर कुठेतरी उभं राहून दोन पैसे दुसऱ्याला न मागता स्वतः आपण ते घेऊ शकतोय. त्यामुळे तिला जो आनंद आहे ना तो आमच्या गटाला पण होता आणि आम्हाला पण आहे, आणि आम्ही आला तिचा अभिमान आहे.
0: वा वा वा, छान छान. तुम्ही एकजुटीने सगळं काम करताय. हे सगळं करत असताना काही अडचणी आल्या का, आणि अडचणी आल्या असतील तर त्यातनं तुम्ही मार्ग कसे काढलेत असे आपल्या मैत्रिणींना आपण सांगूया.
2: कुठलीही गोष्ट करायची झाली तरी ती काम अडचणीशिवाय नसतंच. तर आम्हाला पण अडचणी आल्या की बाहेरून विरोध का करता हे असं तुम्ही करू नका. आधीच आमचं स्वतःशी ठरलं होतं सगळ्यांचं की ही गोष्ट आपण करायची आणि ती पुढेच न्यायची.
0: वाव.
2: कोणीही कितीही विरोध केला ना तरी थांबायचंच नाही.
0: वा वा,
2: हे आमचं ठरलेलंच होतं. मग त्यात आम्हाला उमेदची टीम, आमच्या सीसी मॅडम, त्याच्यावरची सगळी उमेदची टीम, सीआरपी मॅडम दोन्ही, आणि अशा गावातल्या बऱ्याच महिला आहेत आमच्या समूहातल्या सपोर्टिव्ह. आपण काही चुकीचं करत नाही ना, मग आपण का थांबायचं?
0: अच्छा, अडचणीत वर गेल्यावर आपल्याला अजून बळ मिळतं नाही का?
2: एखादा काट्याचा रस्ता आहे, समजा तो पार करायचा आहे, तर ते काटे बाजूला केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.
0: बरोबर.
2: पण त्या काट्यातून पुढे गेल्यावर आपल्याला किंवा एक रस्ता असा सापडलेला असतो की आपण कुठलीही वाट पूर्ण शेवटपर्यंत करू शकतो.
0: ध्येय गाठायचं, ध्येय
2: स्वतःच मनाशी ठाम असेल ना तर आपण देह निश्चित गाठू शकतो.
0: आणि तसं तुम्ही गाठलेलं आहे. तुम्ही गटा म्हणजे स्वयंसहाय्यता निरंकार गटाचं पण प्रगती केलेली आहे, म्हणजे दोघींनी तुम्ही, आणि सीआरपी म्हणून तुम्ही पण तुमची भूमिका खूप छान केलेली आहे. तुम्हाला कुठेतरी हा हिशोब तुम्ही ठेवता, तर त्या नोंदींच्या विषयी किंवा कसं ठेवता तुम्ही या नोंदी?
1: आमची समूहाची मीटिंग झाली, प्रत्येक समूहाच्या मीटिंग ठरलेल्या असतात. त्या एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण घेऊ शकतो, अडचण नाही. पण तारीख फिक्स असते, त्यानंतर पैसे बँकेत गेले की एंट्री पडते पासबुकावर.
0: बरं.
1: मग त्यानंतर ते पुस्तक असतात आम्हाला, बैठक अहवाल असतो, ही बाकीची अशी तीन पुस्तकं असतात आम्हाला. मग ते सगळी पुस्तकं घोषवारा जो असतो, म्हणजे जेव्हापासून गट स्थापन झालेला आहे त्यापासून, म्हणजे गट स्थापन कधी 21 मध्ये हो, 22 मध्ये हो, तेव्हापासूनचा सगळा आपल्याकडे डाटा असतो.
0: बरं.
1: म्हणजे कधी जेव्हा स्थापन झालाय, तुम्ही अगदी 10 वर्षानं जरी आम्हाला विचारलं की मला तो 5 वर्षापूर्वीचा मला त्या महिन्यातला डाटा पाहिजे, तरी आमची द्यायची तयारी असते.
0: म्हणजे नोंदवही,
1: नोंदवही सगळ्या वह्या आपल्याकडे असतात, त्या फक्त त्या महिन्याच्या महिन्याला लिहायचे असतात. मग प्रत्येक गटातल्या महिलेला लिहिता येतं असं नाही ना. मग घोषवारा जो असतो तो आम्ही काढून देतो महिलांना, आणि मग बाकीचं जे आहे ते नावं वगैरे महिला टाकतात. काही काही महिलांना काही जुळत नसेल तर तिथे सगळे आम्ही स्वतः मदत करतो.
0: अच्छा. आणि मग त्याच्यावर सह्या वगैरे कोण?
1: सह्या वगैरे अध्यक्ष सचिवांच्या असतात.
0: अच्छा.
1: फक्त ते सगळं प्रत्येक महिन्याच्या मीटिंगमध्ये ते दप्तर हवंच असतं.
0: म्हणजे प्रत्येक महिन्याला काय फायदा झाला किंवा
1: काय झालं, हा किती पैसे गेले, किती आले, त्याच्या सगळ्या नोंदी आपल्याकडे असतात.
0: अच्छा.
1: आणि त्यानुसारच आपल्याला बँक लोन देते.
0: तुमचे सगळे
1: व्यवहार बघूनच. त्यामुळे आपल्याकडे एकही गट थकबाकीदार नाहीये. आर्थिक व्यवहार सगळे ऑप्शनमधले खूप छान पद्धतीनं आहेत, आणि महिला पण खूप सपोर्टिंग आहेत.
0: वा वा, छान.
1: सदैव पाठीशी असतात.
0: आता तुम्ही दोघींनी पण, म्हणजे तुम्ही सीआरपी म्हणून आणि तुम्ही गटातलं तुमचं व्यवसाय सुरू केलाय, त्या दृष्टीने तुम्ही तुमचं ध्येय काय आहे, आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना सगळ्या या व्यवसायात उतरतायत? काही जणांना असं वाटतं की आपण पण या स्वयंसहाय्यता गटातर्फे काहीतरी करूया किंवा अशा नवीन काहीतरी येऊ पाहतायत, तर त्या महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल त्या पण पुढे याव्यात असं?
1: प्रत्येक महिलेपर्यंत आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो पोहोचण्याचा. महिलांचा पण उद्देश आहे की काही ना काही मला बनायचं आहे, काही ना काही करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. पण घरून पण थोड्या महिलांना सपोर्ट नाही मिळत. आम्ही प्रत्येक ठिकाणी मात करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्यातून आता 19 महिला आपल्या उद्योजिका म्हणून झालेल्या आहेत. माझ्या 350 महिला आहेत. मला माझं मत असं आहे की 350 महिला माझ्या उद्योजिका झाल्या पाहिजेत, हेच माझं ध्येय आहे.
0: वा वा वा, खूप मोठं ध्येय तुम्ही ठेवलंय. आणि आपण एक महिला असताना अजून सुद्धा आपल्या बरोबरच्या मैत्रिणी पण तशाच मोठ्या व्हाव्या,
1: तशाच मोठ्या व्हाव्यात,
0: ही तुमची भावना खूप छान आहे. आपण मैत्रिणींना तुम्ही सांगितलीत, फार छान वाटलं. ताई तुम्ही काय सांगाल?
2: मी असं सांगेन की आता बऱ्याच जणी अशा आहेत बचत गटात नाहीत, उमेद मध्ये नाहीत, तर त्या दृष्टीनं प्रत्येकीनं आपल्या गावात कुठून पण असेल तर सीआरपी, कृषी सखी ह्यांच्याशी संपर्क केला तर तुम्ही त्या गटात समावेश होऊ शकतो तुमचा. तुम्ही गटात जा. महिला लखपती झाल्या पाहिजेत. मग त्या लखपती कशा होणार? तुम्ही

0: जेव्हा उमेदमध्ये याल,
1: अच्छा,
0: तुम्ही जेव्हा गटात याल तेव्हा तुम्ही काहीतरी व्यवसाय करू शकता, नवीन नवीन प्रशिक्षण मिळतात ते घेऊन तुम्ही व्यवसाय करू शकता, तेव्हा तुम्ही लखपती होऊ शकता. त्याच्यासाठी अगोदर तुम्ही गटात येणं महत्वाचं आहे.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही आवाहन करणार.
0: कोण अशा महिला आहेत ज्यांच्यापर्यंत अजून ती गोष्ट पोहोचली नाही? तुम्ही आता स्वतः होऊन गेलं पाहिजे. तुमच्या गावात कोण सीआरपी काम करत असतील, कृषी सखी काम करत असतील, आम्हाला तुम्ही उमेदमध्ये घ्या. आता उमेदमध्ये गटबांधणी चालू आहे परत, तर माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही प्रत्येक महिलानं गटात आलंच पाहिजे. आपल्यासाठी कोण येत नाही, आपण आपल्यासाठी स्वतः उभं राहायचं.
1: बरोबर,
0: एवढंच सांगणं आहे माझं महिलांना.
1: तर मैत्रिणीनो, सीआरपी म्हणून काम करणाऱ्या आपल्या रोहिणीताई काही महिलांसाठी गट अजून नवीन नवीन स्थापन करतायत आणि महिलांना प्रोत्साहन देत आहेत, तर तुमच्या या कार्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि पौर्णिमाताई, तुम्ही गटामार्फत तुम्ही जे काही तेल उत्पादन किंवा काही अजून गटांची कामं करताय, निरंकार स्वयंसहाय्यता गटामार्फत तुम्ही जे काही कार्य करताय आणि अन्य गटांमार्फत पण जे काही कार्य करताय, त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. पौर्णिमाताई आणि रोहिणीताई, आज आपण दोघी इथं येऊन आपल्या मैत्रिणींना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
2: धन्यवाद मॅडम.
1: आजच्या घरकुल कार्यक्रमात निरंकार स्वयंसहाय्यता गट अपशिंगे सातारा यांच्या कार्याचा परिचय आज आपण करून घेतला. यातून नक्कीच मैत्रिणींना प्रेरणा मिळाली असेल. मैत्रिणींनो, आजचा घरकुल कार्यक्रम आपल्याला कसा वाटला त्याबद्दलचे अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आहे sataraKisan@gmail.com. स्पेलिंग आहे sataraKisan@gmail.com. पुन्हा एका नवीन विषयासह आपण घरकुल कार्यक्रमात भेटणारच आहोत. तोपर्यंत मानसी मोघेचा आपल्याला नमस्कार.

0: घरकुल हा आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं होतं मानसी मोघे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, हा आमचा कार्यक्रम आणि आमचे अन्य कार्यक्रम आपल्याला कसे वाटले याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या याविषयीचं निवेदन आता ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो, आता ऐकूया उमरेज पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त निवेदन. भानुदास ज्ञानदेव ढेबे, वय 40 वर्षे, शिक्षण 9वी, व्यवसायाने ड्रायव्हर, उंची 5'6", रंग गोरा, नाक सरळ, चेहरा उभट, अंगात फुल शर्ट आणि पॅन्ट, तसंच डाव्या हाताच्या पोटरीवर हनुमानाचं चित्र आणि भानुदास असं मराठी भाषेत गोंदलेलं आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी त्वरित उमरज पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. श्रोतेहो, निवेदन आपण ऐकलं. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करणार आहोत काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत पित्ताशयाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. राजभोई सर्जिकलचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रमोद राजभोई सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे. सुवर्णाताई असं त्यांचं नाव आहे. त्यांचं वय 45 वर्ष आहे आणि त्या म्हणतायत की तेलकट किंवा मसालेदार खाल्ल्यानंतर उजव्या बाजूला बरगडीच्या खाली मला खूप दुखतंय, छाती भरून आल्यासारखं वाटतंय, बऱ्याचदा मळमळ होते, उलट्या होतात आणि पित्ताचा पण खूप त्रास होतोय. तर डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला आहे आणि सोनोग्राफी केली आहे पण सोनोग्राफीमध्ये पित्ताशयाच्या थैलीत खडे सुद्धा आले आहेत. काय करणं गरजेचं आहे?
3: आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की बाबा त्यांची सोनोग्राफी करून घ्यायला पाहिजे आणि सोनोग्राफी ह्या सुवर्णताईंनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पित्ताच्या थैलीमध्ये खडे आलेले आहेत. यांना पित्ताच्या थैलीमध्ये खडे असल्यामुळे हा त्यांना त्रास होत आहे. हे जेवल्यानंतर किंवा अगदी तेलकट किंवा अगदी हॉटेलचं खाल्ल्यानंतर मसालेदार खाल्ल्यानंतर पेशंटला साधारणतः पोटाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या साईडला बरकडीच्या खाली खूप वेदना होणं, जेवण केल्यानंतर साधारणतः 1 तास 1.5 तासानंतर, शिवाय पाठ भरून येणे, मळमळ, उलटी, हा त्रास होऊ शकतो. आता ह्याच्याशिवाय जर पिशवीला अगदी सूज असेल थैलीला तर त्याच्यामध्ये पेशंटला ताप येणं, खाल्लेलं बिलकुल न पचणं, ह्या सुद्धा गोष्टी
2: मात्र. जसं ते म्हणाले की सोनोग्राफी तर त्यांनी केलेली आहे आणि पित्ताशयाच्या थैलीमध्ये खडे आढळलेले आहेत, मग काय करायला पाहिजे? म्हणजे सर्जरी करायलाच पाहिजे का नाही केलं तर चालणार
3: आहे? आता कसं आहे की सर्जरी तर करायला हवी, परंतु सर्जरीच्या अगोदर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तपासण्या आहेत त्या त्यांच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. जसं की सोनोग्राफी नंतर बाबा त्यांचे जे रक्ताचे नमुने आहेत म्हणजे रक्त, लघवी, हे चेक केलं पाहिजे. त्यांना काविळ आहे का हे चेक केलं पाहिजे. शिवाय जर ऑपरेशन करायचं असेल तर फिटनेसच्या काही टेस्ट असतील त्या करणं गरजेचं आहे. आणि मग बाबा एक क्लिनिकल एक्झामिनेशन आम्ही म्हणतो की ज्याच्यामध्ये बाबा ऑपरेशन, लगेच ऑपरेशन करणं गरजेचं आहे की बाबा ऑपरेशन करायच्या अगोदर काही वेगळं काही अजून करून घेण्याची गरज आहे, हे सगळं पेशंटला पाहिल्यानंतर आपण सल्ला देऊ शकतो.
2: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात पण त्याआधी श्रोते हो, एन्डोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिक साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77 67 82 78 92 77 67 82 78 92

0: 7767827892। डॉक्टर राजभोई सर, जसं तुम्ही सांगितलं की या सगळ्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे, क्लिनिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे, आणि मगच आपण ठरवू शकतो की पेशंटच्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यावा, काय काय क्रायटेरियाज असतात आणि काय काय ट्रीटमेंटचे प्रकार असतात।
1: आता कसं आहे की आपण पहिल्यांदा बघूया की गॉलस्टोन म्हणजे पित्ताच्या थैलीतील खडे आहे, ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे पेशंट असतात। एक जसं ह्या सुवर्णाताई आहे ज्यांच्यामध्ये आपण यांना सिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन म्हणू शकतो, आणि दुसरा एक प्रकार असतो की असिम्प्टोमॅटिक। असिम्प्टोमॅटिक म्हणजे काय की बरेच पेशंट असतात ज्यांना पित्ताच्या थैलीमध्ये खडे असतात परंतु त्यांना काही त्रास होत नसतो, म्हणजे अगदी एक एक दोन दोन वर्ष पित्ताच्या थैलीमध्ये खडे आहेत परंतु त्यांना काहीच लक्षण नसतात, पेन नसते, उलटी, मळमळ किंवा काय पित्ताचे आजार असतात ते काही नसतात, त्यांना असिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन म्हणतो। आता अशा पेशंटला ट्रीटमेंट ही वेगळी असते आणि सिम्प्टोमॅटिक म्हणजे जसं या सुवर्णाताईंना दुखतंय पोटामध्ये आणि पर्टिक्युलरली म्हणजे अगदी तेलकट खाल्ल्यानंतर किंवा मसालेदार खाल्ल्यानंतर दुखतंय, अशा पेशंटला मात्र ऑपरेशनची गरज असते आणि ऑपरेशन केलेलं चांगलं कारण त्याची कॉम्प्लिकेशन्स ही जरा थोडीशी भयानक असू शकतात।
0: बरं, म्हणजे नेमकं काय असू शकतं याबद्दलही सांगूयात पुढच्या भागात, आज इथेच थांबूयात। पण श्रोते हो, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक, साई अमृत हॉस्पिटल, सातारा इथे। संपर्क 7767828792, 7767828792, 7767828792। पुन्हा भेटूयात राजभोई सर्जिकल्स अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत पित्ताशयाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद राजभोई सर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्ते।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: डॉक्टर राजभोई सर्जिकल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आता प्रसारित करतोय जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत, रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ।
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
7: होऊ दे ना पूर्ण
6: आमचं बाळाचं स्वप्न।
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर चारुता।
8: नमस्कार।
0: आयव्हीएफ ट्रीटमेंट बद्दल आपण वेगवेगळी माहिती आपल्या श्रोत्यांना देतोय आणि त्याच्यात तुम्ही असं म्हणालात की आयव्हीएफ करताना फिमेल फॅक्टर जसा बघितला जातो तसाच मेल फॅक्टर सुद्धा बघितला जातो, तर नक्की काय मेल फॅक्टर्स इथे बघितले जातात आणि त्यानंतर आयव्हीएफची प्रोसिजर ठरवली जाते याबद्दल सांगा।
8: बेसिकली जेव्हा प्रेग्नन्सी असते ही नेहमी जोडप्याची असते आणि त्यामध्ये फॅलोपियन ट्यूब, ओव्हरी आणि युट्रस हे सगळे फिमेलचे किंवा फिमेल पार्टनरचे आहे। मेल पार्टनरचं फक्त सिमेनच महत्वाचं असतं पण त्याचं 50% कॉन्ट्रीब्युशन असतं आणि म्हणूनच ते सुद्धा नीट तपासून बघणं योग्य असतं। WHO गाईडलाईन्स प्रमाणे आपण सिमेन अनालिसिस हा केला जातो आणि त्याच्यामध्ये जर काही ठराविक क्रायटेरिया आहे जे ठरवतात की IUI ह्या पेशंटला ऍडवाइस करायचं का IVF ऍडवाइस करायचं, त्यामुळे जर त्या सिमेन पॅरामीटर्समध्ये बऱ्यापैकी दोष असेल तर अशा वेळेला त्याची ट्रीटमेंट तर द्यायलाच लागते पण अशा वेळेला बेसिक ट्रीटमेंट पेक्षा टेस्ट ऑफ बेबी किंवा IVF नी सक्सेस हा निश्चितच जास्त असतो।
0: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो, यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ। संपर्क 8661976672, 8661976672, 8669167672। डॉक्टर चारुता, बऱ्याचदा असंही होतं की IVF केलंय आणि फिमेल साठी आपण IVF करतो, मग मेलची त्याच्यामध्ये काय रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा मेल पार्टनरनी कशा प्रकारे सपोर्ट

0: करणं गरजेचं असतं याही बद्दल सांगा.
1: जसं मी आता सांगितलं, प्रेग्नन्सी ही जोडप्याची असते आणि त्यात 50% कॉन्ट्रीब्युशन हे मेल पार्टनरचं असतं. त्यामुळे सिमेन पॅरामीटर्स चांगले राहण्यासाठी हजबंडनी सुद्धा काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं असतं. त्यामध्ये वेट मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, काही ऍडिक्शन्स असतील तर त्याच्या मॅनेजमेंट, रेग्युलर एक्सरसाइजेस हे सुद्धा करायला पाहिजे. काही अँटीऑक्सिडंट सुद्धा काही पेशंट्सला द्यावी लागतात आणि प्रॉपरली केलेलं सिमेन अनालिसिस हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त IVFच्या या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये कोणत्याही फिमेल पार्टनरला तिच्या मेल पार्टनरचा सपोर्ट हा अत्यंत जरुरी असतो. त्यामुळे प्रेग्नन्सी ही जोडप्याची असते, त्यामुळे दोघांनी एकमेकांना समजून त्याला जर पुढे गेलो तर या सगळ्या पॉझिटिव्ह अॅटिट्यूडचा, सकारात्मक वृत्तीचा प्रेग्नन्सी राहण्याच्या प्रोसेसमध्ये निश्चितच भर पडते.
0: अगदी.
1: हल्लीच्या लाईफस्टाईलमध्ये बरेचदा कामामुळे नवरा आणि बायको यांचे वर्किंग आवर्स वेगळे असतात किंवा राहण्याची शहरं वेगळी असतात, पण प्रेग्नन्सी पण योग्य वेळेला हवी असते आणि त्याच्यामुळे सिमेन फ्रीझिंग हा सुद्धा ऑप्शन असतो. यासाठीच्या ज्या सगळे लीगल अँगल्स आहे हे सांभाळून सिमेन फ्रीझिंग हे केलं जातं आणि IUI किंवा IVFच्या माध्यमातून अशा पेशंटला प्रेग्नन्सी देता येते.
0: या तंत्रज्ञानामुळेच आज आपल्याला वंध्यत्वावरती मात करणं शक्य झालेलं आहे. कारण श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. म्हणूनच यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: जोगळेकर हॉस्पिटल या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते हो, आता ऐकूया एस हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
5: नमस्कार.
0: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
6: नमस्कार.
0: डॉक्टर सुरेश सर, आज बोलायचं आहे ते म्हणजे किडनी स्टोन आणि त्याला दिला जाणारा आहार याबद्दल. कारण खूप रिस्ट्रिक्शन्स येतात किडनी स्टोन डिटेक्ट झाल्यावर असं आम्ही ऐकलेलं आहे, तर हे खरं आहे का?
5: या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की फूड इज मेडिसिन आणि मेडिसिन इज फूड. म्हणजे आहाराला खूप महत्व आहे आणि विशेषतः आपल्या भारतीय पद्धतीनुसार जो आपण आहार घेतो त्याचा देखील स्टोन न होण्याच्या पाठीमागे खूप बराच हातभार आहे. आणि त्यासाठी आज आपण डॉक्टर गुरुराज यांच्याशी आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको, तर मला असं वाटतं की या संदर्भात थोडस तुम्ही माहिती सांगणं महत्वाचं वाटतंय.
6: येस सर, आपने सही बोला, फूड इज मेडिसिन. ऍक्च्युली सही आहे. एस्पेशली स्टोन जो बार बार होते रहते पेशंट्स को, उनको ऑलमोस्ट मोर देन 80% स्टोन का जो रिकरेंस एपिसोड है उसको हम अच्छी तरह से डाइट या फिर हमारे लाइफस्टाइल मॉडिफिकेशन से कंट्रोल कर सकते हैं.
0: Okay.
6: वो एक अच्छी बात है. एंड जैसे सर ने बोला, डाइट सबके लिए जनरलाइज नहीं है. एक बहुत हमारी गलत फहमी या फिर कंफ्यूजन होता है कि कुछ भी बीए का जो सीड्स जो रहते हैं,
0: टोमेटो
6: भिंडी या फिर इनफैक्ट बैंगन, हाँ ये सब चीजें बहुत मिसकंसेप्शन है लोगों में. ये सब अवॉइड करे क्या? बिल्कुल नहीं करना चाहिए. स्टोन का जो है ना, इनफैक्ट अभी पिछले एपिसोड में हमने जैसे डिस्कस किया था, स्टोन का इवैल्यूएशन करना बहुत जरूरी है. कौन सा भी स्टोन अगर है तो उसको इवैल्यूएशन करने के बाद, मेटाबॉलिक इवैल्यूएशन करने के बाद हमें पता चलता है कौन से टाइप का स्टोन है.
0: Okay.
6: और डाइट हमेशा स्टोन स्पेसिफिक रहता है.
0: अच्छा. श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, किडनी से इतर विकार, मूत्र विकार याच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, तुम्ही सांगत होता की डाएट हे स्टोन स्पेसिफिक असतं, म्हणजे नेमकं काय?
6: बेसिकली सारे स्टोन एक प्रकार के नहीं रहते. ब्रॉडली स्टोन को 3-4 डिफरेंट प्रकार के ऐसे हम डिवाइड करते. कैल्शियम तो हर स्टोन में रहता ही है. कैल्शियम के साथ जो कोई मिनरल रहता है ना, उसके ऊपर डाइट डिपेंड होता है. फॉर एग्जाम्पल कैल्शियम ऑक्सलेट हो सकता है, कैल्शियम फॉस्फोरस हो सकता है.

0: सकता है
1: mm-hmm.
0: या फिर मैग्नीशियम हो सकता है
1: okay.
0: या फिर यूरिक एसिड का स्टोन भी हो सकता है। तो इसलिए टाइप अगर हमें पता चला ना तो बेसिकली हम डाइट फिक्स कर सकते हैं। इसलिए पेशेंट को हमेशा डाइटिशियन या फिर कंसल्टेंट के पास mm-hmm. आके मिल के ही डिसाइड करना है कौन सा डाइट मुझे लेना है कि नहीं।
1: ओके okay.
0: और ऐसे बोला जाए तो जनरली जो हम बोलते हैं स्टोन रिकरेंस के लिए कैसे हम लाइफस्टाइल को मॉडिफाई कर सकते हैं या फिर क्या खाना है क्या नहीं करना, उसमें भी थोड़े बहुत जनरल रूल्स है।
1: अच्छा।
0: फॉर एग्जांपल फ्लूइड इनटेक बहुत इंपॉर्टेंट है। हमारी जो लिक्विड्स हम लेते हैं रोज मिनिमम हमारे कंट्री के हिसाब से 2.5 से 3 लीटर तक लेना चाहिए।
1: अच्छा।
0: यूरिन शुड बी क्लियर। और दूसरी बात क्या खाना है क्या नहीं खाना है उसके हिसाब से यूजुअली हम क्या बोलते हैं सोडियम रिस्ट्रिक्शन सॉल्ट रिस्ट्रिक्शन।
1: अच्छा।
0: सॉल्ट को ज्यादा मत लो, इसका मतलब ये नहीं कि आप पिका हुआ खाना खाओ, सॉल्ट रहना चाहिए मगर हिसाब से,
1: एक्सेस नहीं होना,
0: एक्सेस नहीं हो। एक्सेस सॉल्ट कहाँ से आता है, पैकेज्ड फूड में आता है,
1: राइट राइट,
0: बाहर खाने से आता है
1: जी,
0: प्रिजर्वेटिव करके, इसलिए वो अवॉइड करना चाहिए।
1: ओके।
0: और तीसरी बात इम्पोर्टेंट प्रोटीन्स, हाई एनिमल प्रोटीन्स को हमारे खाने में कम से कम लेना चाहिए। जो भी प्रोटीन हम खाते वो प्रोसेस होके किडनी के थ्रू बाहर जाता रहता है, अगर मानो ज्यादा इंटेक हुआ तो वही प्रिसिपिटेट होके स्टोन होने की चांसेस रहती है
1: जी।
0: ये तीन इंपॉर्टेंट रूल्स है जो हर आदमी को फॉलो करना चाहिए स्टोन के पेशेंट्स को।
1: यस
2: गुरुराज सर, फार महत्व जे तुम्ही सांगितलं, नाहीतर प्रत्येक पेशंट बियांचे पदार्थ खाऊ नकोस, काकडी टोमॅटो गवार, मला वाटतं तुम्ही या गैरसमज दूर केले, धन्यवाद।
1: येस म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन असेल तर काय आहार घ्यावा हे देखील खूप महत्वाचं आहे आणि ते प्रत्येक पेशंटनुसार, पेशंटला झालेल्या स्टोननुसार सुद्धा बदलत असतं। तेव्हा किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे। संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639। पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार। निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: एस हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आता ऐकूया पी एन गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण।
7: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
6: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात। एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो, पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत। त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केले। मोडकसर नमस्कार।
8: नमस्कार।
6: मोडकसर, आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या।
8: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता ते एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं। ते एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात, जे कशावरही छाप पाडणं, दॅट इज अ एम्बॉस। तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं, त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं, आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे, आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं। मजुरी साधारणपणे 14% आसपास असते, पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजा करता येत नाही। आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार, पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसवायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते

0: नेकलेस घालू शकता.
1: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल.
2: मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
0: झालर हार आणि मोहिनी हार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालर हार आणि मोहिनी हार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो.
1: ओके.
0: आणि झालर हार मध्ये काय असतं की साधारणपणे 3 ते 4 लेन्स म्हणजे साखळ्यांचे, त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात.
1: बरोबर.
0: त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टीफ पट्टी असते. जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरहार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2 पासून 5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान, फुल, कोयरीचे आकाराचे टिकले असतात. आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालर हाराला मोहिनीहार म्हटलं जातं. म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहार मध्ये पेंडंट असतं, झालरहार मध्ये पेंडंट नसतं.
1: बरोबर.
0: अदरवाइज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30 ते 50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25 ते 40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13 ते 15 टक्क्यापर्यंत दोन्हीची.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
0: आणि ह्यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10 ते 15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे.
1: सेमच असते
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं.
2: मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगी आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: पीएन गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया ओळख बाजारपेठेची. हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
4: फ्रेंड्स, नीट म्हणजे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी भारतातली एक अत्यंत महत्वाची परीक्षा. नीटचा स्कोर जर चांगला असेल तरच मेडिकलला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, पण काही कारणास्तव जर मार्क कमी पडले तर मेडिकलचं स्वप्न अपूर्ण राहिलं असा विचार करून खचून जाण्याची मुळीच गरज नाही, कारण एक वर्ष थांबूनही ही परीक्षा पुन्हा देता येते. आता या एका वर्षात हवं तसं कोचिंग मिळणंही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी साताऱ्यातलं एक उत्तम नाव म्हणजेच फॉक्सन एज्युकेटर्स. सातारच्या वायसी कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला असणारं फॉक्सन एज्युकेटर्स नक्की नीटच्या रिपीटर्ससाठी कशा प्रकारे तयारी करून घेतं हेच आज आपण फॉक्सनचे संचालक यतीश जाधव सरांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर.
6: नमस्कार
4: सर. नीटच्या रिपीटर साठी आपलं इन्स्टिट्यूट कशा प्रकारे काम करतंय?
6: नीटची परीक्षा दिली आहे पण अपेक्षित स्कोर आला नाही किंवा काही कारणास्तव नीटची परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे रिपीटर बॅच आहे. त्याचं नाव आपण फॉक्सन प्रयत्न बॅच असं ठेवलंय. ही कम्प्लिटली सेपरेट बॅच आपण रन करतो. 11वी 12वीच्या रेग्युलर बॅचेसमध्ये या मुलांना इन्क्लूड केलं जात नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी हे चारही सब्जेक्ट NCERT पॅटर्ननुसार शिकवले जातात. 11वी 12वीचा दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात त्यांच्याकडून करून घेतला जातो.
4: ओके सर, 2 वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात कव्हर करायचा म्हणल्यावर शिकवण्याची मेथड कशा प्रकारे असते?
6: जरी एका वर्षात आपण सगळं करत असलो तरी आपण सुरुवात ही बेसिक्स पासूनच करतो. गेली 5 वर्ष आम्ही ही रिपीटर बॅच रन करतो.

0: त्यामुळं या दरम्यान आमच्या असं लक्षात आलंय की मुलांचा बेसिक फार कच्चा आहे. जरी थोड्या मार्कांसाठी ही मुलं कमी पडली असली तरी त्याचं कारण हे अगदी बेसिक आहे. बेस पक्का नसल्यानं अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं सस्टेन होत नाहीत. त्यामुळं आम्ही मुळावर काम करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असंही दिसून आलंय की मुलांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी फारच वीक झाली आहे. त्याचबरोबर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. एका जागेवर बसून अभ्यास करण्याची क्षमता अगदी कमी झाल्याची दिसते. तर ती कशी वाढवता येईल त्यावर अधिक भर आपल्या इथं दिला जातो.
1: सर, त्यासाठी कोणते प्रयत्न आपल्या इथं केले जातात?
0: पर टॉपिक 500+ क्वेश्चन्स आपण विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेतो. याचं सेग्रिगेशन करायचं झालं तर एखादा टॉपिक शिकवला तर त्यावर आधारित 70 ते 80 क्वेश्चन्स फॅकल्टी स्वतः मुलांकडून सॉल्व्ह करून घेतात. पर टॉपिक साधारण 350 DPPs म्हणजे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम मुलांना दिले जातात. सब्जेक्टनुसार पर्सनल स्वॉट अनालिसिस पण आपण विद्यार्थ्यांचं करतो. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील मुलांकडून सोडवून घेतले जातात आणि प्रत्येक टॉपिकवर आधारित 3 टेस्ट घेतल्या जातात. जनरली मुलांची टेंडन्सी आजकाल अशी आहे की कोणतीही टेस्ट किंवा एक्झाम द्यायची आणि विषय संपला त्यानंतर ते अनालिसिस करत नाहीत की मार्क नक्की कुठे जातात. म्हणून आपण प्रत्येक टॉपिकवर 3 टेस्ट घेतो. मुद्दाम पहिल्या 2 टेस्टचे क्वेश्चन्स हे रिपीट केले जातात जेणेकरून त्यांचा तो टॉपिक परफेक्ट होईल.
1: म्हणजे नेक्स्ट इयर रिझल्ट कन्फर्म?
0: अगदी 100%. आमच्या लास्ट 4 बॅचेसचा निकाल 100% लागलेला आहे. आधी नीटला 200 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना रिपीट केल्यानंतर 500 ते 600 मार्क्स मिळालेत. आपल्या इथं 4ही विषय शिकवणारा स्टाफ हा वेगळा आहे आणि प्रत्येकजण आपल्या विषयात तज्ज्ञ आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य छान घडावं हीच भावना इथल्या प्रत्येक शिक्षकाची असते.
1: हा विचार खूपच छान आहे. सर, आपल्या श्रोत्यांपैकी जर कोणाला तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यासाठी तुमचा नंबर मिळेल?
0: हो नक्कीच. 9390-27-68-74.
1: 9390-27-68-74. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुमचंही मेडिकल क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचं स्वप्न असेल तर नीटच्या तयारीसाठी आजच सातारच्या YC कॉलेज समोर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर्सला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
3: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत.

0: आली आहे. वेळेवर फाइलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्यूशन्स ला. आपल्याकडे ITR फाइलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत. आज संपर्क करा सुबोध देशपांडे 960-417-4147 960-417-4147.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
5: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
4: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
5: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: आकाशवाणीचे हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 10:30 आणि 8 सेकंद झालेत। प्रसारित करतोय मिश्र संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना अपर्णा देव यांच्या स्वरात।

0: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलं, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
2: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
3: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया प्र के अत्रे यांची रचना उदयराज गोडबोले यांच्या स्वरात.

0: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
1: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
0: मदतीला आहे धाने दोस्त सच्चा.
1: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेवी योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
3: उद्योग पोल्ट्री स्विमिंग पूल ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
2: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
3: बल्क सप्लाय वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
2: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
3: संपर्क 78759
4: मसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल.
5: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी
4: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या रेडीमेड टी शर्ट्स पॅन्ट जीन्स टॉप सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
5: मसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संगीतकार श्रीनिवास खळे.

0: डिप्लोमाला नापास झालात?
1: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
0: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
1: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
0: तोही मोफत.
1: संपर्क 98220 71571.
2: आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता जवळ येत चालली आहे. वेळेवर फायलिंग साठी संपर्क करा अकाउंटिंग सोल्युशन्स ला. आपल्याकडे ITR फायलिंग, अकाउंटिंग, ऑडिट सपोर्ट आणि CA कोऑर्डिनेशन या सेवा उपलब्ध आहेत. आजच संपर्क करा. सुबोध देशपांडे 960-417-4147 960-417-4147.
3: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
4: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
3: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94
4: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97
3: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर.
5: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत आणि आनंद घेत आहात मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बालगीत. स्वर आहे योगेश खडीकर यांचा.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.
4: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
5: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
4: सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 9021-2845-4570.
6: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा डीसीसीचे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
4: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
6: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
4: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
6: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
7: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
8: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
7: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
8: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव सातारा.
7: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
9: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
10: ऍट 64 Avenue, 1 BHK, 2 BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
9: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
11: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते होत ऐकूया भावगीत. रचना आहे शांता शेळके यांची आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गीत. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अरुण पौडवाल यांचं आणि स्वर आहे शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, सचिन आणि अपर्णा मयेकर यांचा.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 11:25 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विद्याहरण या नाटकातलं बालगंधर्व यांनी गायलेलं पद

0: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
0: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94-22-50-89-94
1: वडूद शाखा मोजणी ऑफिस समोर 70-58-89-96-97
0: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार
3: डिप्लोमाला नापास झालात
4: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे
3: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची
4: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या
3: तोही मोफत
4: संपर्क 98-220-71-571
5: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया अभंग या नाटकातलं व्ही सी गुर्जर यांनी गायलेलं गीत नाट्यपद

0: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्टेस.
1: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
0: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021 28 45 70.
2: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार. स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
2: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.
4: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया सौभद्र या नाटकातलं पद. पदरचना आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांची आणि स्वर छोटा गंधर्व यांचा.

संशय कल्लोळ या नाटकातलं पद श्रोतेहो आपण ऐकलं. पदरचना होती गोबद देवल यांची आणि स्वर होता राम मराठे यांचा. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हे बंध रेशमाचे या नाटकातलं पद. पदरचना आहे शांता शेळके यांची आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

हे बंध रेशमाचे या नाटकातील या पदरचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, आपल्याला जे वाटतं सांगावंसं वाटतं पण तरीही ते सांगता येत नाही, ते गाणं आपल्यासाठी सहज काहीतरी सांगून जातं. आपण आनंदात असलो की गाणी गुणगुणतो, दुःखात असताना हीच गाणी आपल्या मनावरचा भार हलका करतात. गाण्यांमुळे आपल्या आठवणी जाग्या होतात, मन प्रसन्न होतं आणि म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात गाण्यांना खास असं स्थान असतं. थोडक्यात काय तर गाणं म्हणजे आपल्या भावनांचं सुंदर रूप. रसिकांची हीच गरज ओळखून अशी मनातल्या कप्प्यातली खास गाणी सादर करत असते सातारा आकाशवाणी 103.1 MHz. श्रोतेहो, सकाळचे 11:30 झालेत. प्रसारित करतोय सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, मनाच्या गाभाऱ्यात उमटणाऱ्या भावना शब्दात मांडणं नेहमी सोपं नसतं. कधी त्या डोळ्यातून व्यक्त होतात, कधी श्वासात मिसळतात, तर कधी भक्तीच्या प्रेमाच्या स्वरातून त्या व्यक्त होतात. प्रेमात पडलेली व्यक्ती कधी कधी इतकी हरवून जाते की मी पण उरत नाही. सगळं काही आपल्या प्रिय व्यक्तीभोवतीच फिरत राहतं. ती व्यक्ती मनाच्या इतकी जवळची होऊन जाते की प्रत्येक क्षणी, प्रत्येक विचारात, प्रत्येक श्वासात तिचंच अस्तित्व जाणवत राहतं. ऐकूया परिणीता या चित्रपटातलं गीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात.

श्रोते हो, हलकं धुंद वातावरण, आजूबाजूला पसरलेलं धुकं आणि मनात उमळणाऱ्या कुवळ्या भावना, प्रेमाची सुरुवात अशीच हळुवार होते. जे शब्दात सांगता येत नाही ते स्पर्शातून, नजरेतून व्यक्त होतं. अशा रेशमी क्षणांची जादू काही वेगळीच असते ना. ऐकूया टाइमपास या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत. महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय चिनार महेश यांनी.

श्रोतेहो, प्रेमात असताना प्रत्येक क्षण खास वाटतो, पण त्याचवेळी तो क्षण पटकन संपून जाईल ही भीतीही मनात असतेच. प्रिय व्यक्तीसोबत असली की सगळं जग कसं सुंदर वाटतं आणि तिच्याशिवाय एक क्षणही योगासारखा भासतो. ऐकूया लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत. गीतकार शंतनू मोहित्रा आणि संगीतकार आहेत स्वानंद किरकिरे.

श्रोतेहो, प्रेमात पडलेल्या व्यक्तीला इतर काही सुचतच नाही, फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास हवा हवासा वाटतो. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी आणि ती आपलीच असावी अशी एक आतून येणारी ओढ आणि जिद्द व्यक्त करणारं हे गीत तेजाब या चित्रपटातलं. गायलंय अनुराधा पोडवाल, अमित कुमार आणि सहकाऱ्यांनी. गीतकार आहेत जावेद अख्तर आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, हे प्रेम शब्दात मावणारं नसतंच, ते अनुभवावं लागतं. कधी नजरेतून, कधी स्पर्शातून, तर कधी प्रिय व्यक्तीच्या बाहूपाशात हरवून जाताना. दिवसभराचा थकवा, धावपळ, सगळं काही विसरायला लावणारा तो क्षण, आणि मग सगळ्या भावतालाचं भान विसरायला होतं. ऐकूया वंश या चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद आणि स्वर लता मंगेशकर यांच्या समवेत SP बालसुब्रमण्यम.

0: प्रत्येक गाण्यानं आपल्या मनाला अलगद स्पर्श केला. काही गाण्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. हीच भावना, हेच सूर, हेच प्रेम आपल्या मनात दरवळत राहो. पुन्हा भेट होईल अशाच एका सुरेल कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. दुपारचे 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आज ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल, संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेलीय. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, 1 बहीण आणि 1 कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये

ही 15वी जनी। सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते। ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे।

0: अर्पण।
1: नामयाची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता, म्हणूनच ती म्हणते,
2: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
1: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्ये तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला, म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना। या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला,

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथरी लाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध काम ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाही. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईन अनंता.

0: बघा, या भावबळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू, मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थाने प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी.

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येत. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाट्य हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते। तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला। मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते। एके रात्री

रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले, गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी।

विठ्ठलाशी कसं बहुपेढी आणि बहुआयामी नातं आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात. संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले, बाहेर आहे सव बोलती देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले कशी गे जनी देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे. धन्य यशोदाते माय दासी जनी वंदी पाय. धार हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते,

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते. बर का, आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयाने सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यानं पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णन येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदेरे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदेरे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदेरे नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी. काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पाया पाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असं आहे.

दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते. जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय, भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिलीय. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीय आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी

0: आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकुर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती, गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता, गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावं असं वाटत, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्तिमार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्तिमार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी, संत नामदेवांनी देह ठेवला पंढरी.

च्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर. आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेद घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

ठीक दुपारी 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू पण त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू.

असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापोरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवस

पाकिस्तानचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43

0: 7.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर इथं बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कम करेंगे और चंचल आपको शुक्रिया अदा करूंगी मैं अच्छे गाने सुनवाने के लिए.
2: तो भाई एक बड़ा सुंदर सा संदेश है, इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है, लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं, चंचल जी प्यारी बातों से मन के आंगन में रंग मिलते हैं.
1: क्या बात.
2: मंदाकिनी जी की मुस्कान में अपनापन सा झलकता है.
1: अरे?
2: उनकी मीठी आवाज सुनकर हर श्रोता का दिल महकता है. सखी सहेली केवल कार्यक्रम नहीं, रिश्तों की एक सुंदर डोरी है. ज्ञान मनोरंजन का अपनापन जिसकी हर बात बड़ी ही प्यारी है. यूं ही गूंजती रहे ये आवाजें, खुशियों का संदेश सुनाती रहे. चंचल जी और मंदाकिनी जी के संग सखी सहेली यूं ही मुस्कुराती रहे.
1: क्या बात है, क्या बात है. यानी हमारी सखियों को, हमारे सखाओं को हमारी मुस्कुराहट भी यहाँ से दिख जाती है ना.
2: और ये जो सुनकर जो देखना होता है ना, ये कई बार हम गानों में भी महसूस करते हैं कि किस तरह के जो भाव हैं और गायक जिस तरह से गाते हैं, हम उसे पूरा महसूस कर पाते हैं, हम देख पाते हैं, चाहे हमने वो चलचित्र ना देखा हो.
1: बिल्कुल,
2: वो भाव जिस तरह से चल रहे होंगे अपने दिमाग में एक चित्र हम बना लेते हैं.
1: बिल्कुल सही कहा आपने. और उद्घोषक जो खास तौर से जब प्रोग्राम प्रेजेंट करता है तो हमारे श्रोता एक पिक्चर बना के चलते हैं कि भाई चंचल जो है कैसी दिखती होंगी, चंचल

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल. विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेलीय. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून

ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की, आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता नैराश्य याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त

सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गरार्ड्यात टिकून राहणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बर का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे, वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे एस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या

संस्था, एनजीओज जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, अॅम्ब्युलन्स असते. या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच, पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी, लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्यात. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं.

अर्थात कोविडच्या वेळेस। त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो। जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती। त्या वर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच। सर्व संकटांवर मात करून त्या वर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली। अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला। ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्याई जीवे नाश पावे। जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो। संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणार, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकच प्रॅक्टिकल सुद्धा। निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे। निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका, कारण त्रास आतमध्ये आहे। संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे। संतांचं साहित्य वाचून त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही। त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे। मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो, तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो। वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात, ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो। वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही, तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली। संतांचे शब्द हे केवळ श्लोक, अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे। या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी

विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: तर मित्रांनो, युववाणीच्या आजच्या भागातून मी स्वरदा तुमचा निरोप घेते. तत्पूर्वी एक आठवण, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavani@gmail.com. ईमेल आहे yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं स्वराली गायकवाड यांचं. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरक्रिया लाइफ इससे बेहतर कुछ नहीं.
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे, निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले, त्या माध्यमातून विविध योग संस्था

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे जे आणि केएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा

लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला, यात सुमारे 16 अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल

0: प्रशासनाला मिळाला आहे. 200 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर रायगड नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:10 होत आहेत. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।

श्रोतेहो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
2: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे, यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3, तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात

0: सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली, मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2 कोटी 22 लाख रुपयांवरून 4 कोटी 40 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं

0: अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत, तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम आदिवासी डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जून पर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948, दिनांक 8 जुलै 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी. कार्यक्रमात आता यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत मुक्काम पोस्ट किकली तालुका वाई जिल्हा सातारा येथील प्रणय जाधव यांची शेतकरी कंपनी अंतर्गत उत्पादन आणि गुणवत्तेचा विकास याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आता शेतकरी हे एकत्र यायला लागलेत. शेतकरी गटातून आता शेतकरी कंपनीचा प्रवास हा आता शेतकऱ्यांचा सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमांना डोळ्यासमोर ठेवून, शेतीतल्या प्रत्येक गोष्टीला नजरेसमोर ठेवून, जास्तीत जास्त किमती कशा आपल्या शेतीमालाच्या वाढल्या जातील याच्यावर सध्या विचार केला जातोय. सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय सुद्धा बरेचसे आपल्या सातारा जिल्ह्यातले शेतकरी करतात. त्याच्यामध्ये पशुधन सांभाळणं हे तर प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये हे असतंच, पण या पशुपालन व्यवसायामध्ये आपल्या जनावरांसाठी खाद्य व्यवस्थापन ही अतिशय महत्वाची बाब आहे हे सुद्धा तुम्हाला चांगलं माहिती आहे. जर जनावरांकडून चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याचं खाणं व्यवस्थित असलं पाहिजे. हाच विचार करून सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली गावचा एक तरुण युवा वर्ग एकत्र आला आणि त्यांनी आता सध्या पशुखाद्य निर्मितीची कंपनी सुरू केली आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन कशा पद्धतीचा हा प्रवास आहे, शेतकरी गटापासून शेतकरी कंपनीचा जो हा प्रवास आहे तो प्रवास कसा घडला, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या, पशुखाद्य निर्मिती हा विषय त्यांनी का निवडला, त्याच्यासाठी त्यांनी काय काय अभ्यास केला, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. तर त्यासंदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रणय जाधव सर. जाधव सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार.
1: जाधव सर, शेतकरी कंपनी उभारणं तशी फार मोठी जिकिरीची गोष्ट आहे, म्हणजे मुळात शेतकऱ्यांना एकत्र आणणं हीच अवघड बाब आहे. सुरुवात कशी झाली या सर्व गोष्टीला?
2: मॅडम, प्रथमतः आम्ही सर्वत्र शेतकऱ्यांचीच मुले आणि शेतकरी एकत्र येत नाहीत आणि एकत्र आले तर क्रांती घडवतात. मग ह्या क्रांतीचं उदाहरणासाठी आम्ही सर्वजणांनी एक कंपनी एक स्थापन पहिल्या त्याच्या माध्यमातून आम्ही गटाची

0: स्थापना केली 2017 साली. त्या गटाच्या माध्यमातून आम्ही हळूहळू कृषी निविष्ठा असेल किंवा खते बी बियाणे असेल महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनांचा सहभागात करून त्यातून आम्ही कंपनीचं फॉर्मेशन 2020 साली केलं. मग त्या कंपनीच्या माध्यमातून मग काय ऍक्टिव्हिटी शेतकऱ्यांना देता येऊ शकतील या माध्यमातून आम्ही प्रथमतः कृषी सेवा केंद्र चालू केलं. त्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आम्हा शेतकरी सर्व एकत्र आले, सभासदांना योग्य दरात खते बी बियाणे देण्याचा मानस आमचा होताच आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वांना सभासदांना आम्ही कमी किमतीत रास्त दरात खते बी बियाण्याचा पुरवठा केला
1: सुरुवातीला.
0: मग ह्या कालावधीच्या दरम्यान आम्हाला असे प्रकर्षाने जाणवले की पशुधन जे शेतकरी च्या रिलेटेड जो विषय असतो पशुधन, मग पशुधनामध्ये आपल्याला काय वेगळं करता येऊ शकतं, मग जे वेगळं काय अशा पद्धतीने करता येऊ शकतं की जे आपण शेतकऱ्यांच्या जवळ जास्त जाऊ शकतो आणि सभासदांना पण आपण कंपनीच्या माध्यमातून न्याय देऊ शकतो की उद्या भविष्याच्या दृष्टीनं जे आपले शेतकऱ्यांची मुलं आहेत ती शहराकडे जातात नोकरीचा उद्देशानं, मग त्यांना आपण इथं कशा पद्धतीनं न्याय देऊ शकतो ह्या भावनेतून आम्ही मग शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मग आम्ही पशुखाद्य निर्मितीचा आयडिया आमच्या डोक्यात प्रथमतः आली.
1: बरं, आता मुळात एकत्र येणं ही फार कठीण गोष्ट आहे, मग हे एकत्र येणं कसं झालं, काय घडलं की जेणेकरून तुम्ही एकत्र आलात?
0: काय ह्या सगळ्या गोष्टीत सर्वतः लागतं शेतकऱ्यांची युनिटी. जर प्रोजेक्ट कुठलाही जर सक्सेस करायचा असेल तर कुटुंबाची एक आपण म्हणतो ती एकत्रपणा लागतो, तसेच ह्या सर्व सभासदांचा पण आपला विश्वास असला पाहिजे. मग जो विश्वास आम्हाला आमच्या गावातील आसपासच्या भागातील जे आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या कंपनीच्या बद्दल जे आपल्या लहानपणापासून बघणारे जे शेतकरी जे आपले आई वडील होते त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या मुलांनी आमच्यावर विश्वास ठेवला, ह्या विश्वासाच्या माध्यमातून आम्ही एक मग कंपनीची स्थापना करून आज आमचे 300 सभासद आहेत.
1: पशुखाद्य निर्मिती व्यवसाय करायचा किंवा त्या प्रकारची कंपनी उभारायची असं जेव्हा ठरवलं, म्हणजे ठरवणं आणि करणं ह्या दोन्हीमध्ये फार फरक आहे, मग त्याच्यासाठी काही अभ्यास दौरे कुठे भेटी झाल्या?
0: मॅडम, ज्यावेळेस आम्ही कंपनी स्थापन केली म्हणजे ज्या 2020 साली त्यावेळेस कोरोनाचा पिरियड होता, मग त्या पिरियड नंतर मग आम्ही कृषी सेवा केंद्र पहिल्या विक्री व्यवस्था कशा पद्धतीनं काय होते रन होते, मग प्रथमतः महत्वाची विक्री व्यवस्था असते, मग त्या विक्री व्यवस्थेच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आले की काय पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतात आम्हाला की ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आम्ही उद्या कॅटल फीडचा सेल करू शकतो. मग ह्या उद्देशानं मग आपण ती कंपनीला आता आपण पशुखाद्य निर्मितीत करायचा असा आम्ही मानस केला. पण त्याला पण अनेक अडचणी आल्या की कारण आम्हाला प्रकल्प उभारणीलाच 1-2 वर्ष गेले त्या कालावधीत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला काय असतो वेळ जावा लागतो आणि ह्या गोष्टीत आपण पहिल्यांदा काय असतो बाबा आपल्या जिल्ह्यात इतर कुठल्या कंपन्या पशुखाद्य बनवतात बाबा गोदरेज आहे कारगिल आहे ज्या मोठे मोठे ब्रँड्स काम करतात, मग त्या ब्रँडच्या बरोबर आपला ब्रँड KGF नावानं मग आम्ही तो इस्टॅब्लिश करू शकलो.
1: बरं, ह्याच्यासाठी प्रयोग महत्वाचे आहेत कारण आपण जनावरांच्या तब्येतीच्या संदर्भात काम करणार आहे किंवा त्यांचं दूध उत्पादन वाढलं पाहिजे, ती सुदृढ राहिली पाहिजेत या दृष्टीनं आपण हा प्रकल्प डोळ्यासमोर ठेवला होता, मग त्या दृष्टीनं काय प्रयत्न सुरू झाले?
0: सर मॅडम, काय आमचा उद्देश प्युअरच आहे की म्हणजे आमच्या कंपनीचा उद्देश काय, आपण सर्वजण शेतकऱ्याची मुलंच आणि ह्या शेतकऱ्याच्या मुलांच्या काहीतरी डोक्यात वेगळं करायचं होतं आमच्या डोक्यात, मग त्या वेगळ्या विचारांना आम्ही मग नवीन प्रोडक्ट प्रत्येक प्रोडक्ट आम्ही रिसर्च केलाय. म्हणजे जसं तुम्हाला एक सांगायचं झालं की आम्ही संतुलित सुकाचारा म्हणून एक आमचं प्रोडक्ट आहे, तो आम्ही अख्ख्या कुठल्याही कंपनीचं संतुलित सुकाचारा नाही की जो प्रोडक्ट की इतर कुठल्याही कंपन्या बनवत नाहीत कारण शेतकऱ्यांना त्या मार्जिनमध्ये त्यांना विकणं परवडत होत नाही, पण आम्ही ते शक्य करून दाखवले. आणि जो वैरणीचा आता दुष्काळाची पार्श्वभूमी आणि आता ओला चारा अवेलेबल होतो पावसाळ्यात, पण सुका चारा जो असतो आपण वैरण असेल कडबाकुटी असेल ह्या प्रमाणात होत नाही, मग त्याला आम्ही पर्याय म्हणून नवीन एक संतुलित सुका चारा नवीन आम्ही आमचं स्वतःचं रजिस्टर्ड ट्रेडमार्क घेतलेलं प्रोडक्ट तयार केले. मग त्या प्रोडक्ट आम्ही शेतकऱ्यांना फक्त 1100 रुपयाला ती बॅग देतो आणि त्यामध्ये एनर्जी इतकी असते की ते एक कणही वाया जात नाही त्या आमच्या संतुलित सुक्या चाऱ्याचा. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या इनोव्हेशन प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केले, त्यामुळे आम्हाला त्या विक्रीला व्यवस्थेला आम्हाला शेतकरी आमच्या खुश आहे. आमचा शेतकरी जरा समजा आमच्या कंपनीमार्फत प्रोडक्ट लेट झालं तरी आमचंच प्रोडक्ट वापरतो, मग इतका ट्रस्ट आमच्या कंपनी वाढत चाललाय.
1: आणि मला वाटतं हा ट्रस्ट आता निर्माण झाला, याच्या आधीची पार्श्वभूमी जर पाहिली तर फार कठीण काळातून तुम्ही गेला असणार आहे. बरं, ही टीम फार महत्वाची आहे कारण कंपनी उभारणी करायची म्हटलं तर टीमवर्क अतिशय गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आपली जी जनरल बॉडी असते, संचालक मंडळाची जी बॉडी असते, ती अतिशय महत्वाची असते. मग त्याची निवड कशी केली की जेणेकरून ही कंपनी

0: बराच काळ टिकणं किंवा कायमस्वरूपी टिकणं गरजेचं आहे यासाठी?
1: मॅडम कसं म्हणजे एक कुठलीही कंपनीचं ज्यावेळेस आपण एकत्र येतो एका विचाराची माणसं यावं लागतात. मग ज्यावेळेस एक विचार येतो आणि कुणाला तरी आदर्श ठेवायला लागतो, जो आदर्श आपण आम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिकची आहे, विलास शिंदे असतील, त्यांचा आम्ही आदर्श ठेवतो की बाबा त्या माणसांनी कंपनी 8,000 कोटीपर्यंत कशी नेली. मग तो एक आपल्या डोळ्यासमोर एम होतो. आणि ज्या विचाराला आपण एकनिष्ठ आहे की बाबा विजन काय असलं पाहिजे कंपनीचं, मग त्या विजनला मानणारे आपल्याला मानणारी माणसं पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून आमचे रोहित फरांते सर असतील, इंद्रजित भोटे असेल, उत्कर्ष बाबर असेल, अक्षय बाबर, हे सगळे आम्ही एका विचारानं आम्ही काम करतो. मग त्या विचाराला कसं प्रत्येकाची जबाबदारी त्यातनं आयडेंटिफाय करायला लागते आणि ज्याला जी जबाबदारी आवडते तीच जबाबदारी आम्ही देतो. मग एखाद्याला ट्रान्सपोर्ट क्षेत्राची आवड आहे तर त्याला तू तू डिस्पॅचची व्यवस्था बघ, एखाद्याला मार्केटिंगची आवड आहे डायरेक्टरला तर तू मार्केटिंगचा सेक्शन बघ, आणि एखाद्याला प्रोडक्शनची आवड आहे तर तू प्रोडक्शनचं बघ. अशा जबाबदाऱ्या आम्ही निश्चित केलेल्या आहेत.
0: ह्या जबाबदाऱ्या प्रत्येकाला योग्य प्रमाणात देणं किंवा योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी देणं किती महत्वाचं ठरतं कंपनी यशस्वी होण्यासाठी?
1: निश्चितच चांगला प्रश्न आहे मॅडम, की हा प्रश्न ज्यावेळेस मला माझ्यासमोर येतो त्यावेळेस कसं असतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं एक आपण फिलॉसॉफी असते, व्यक्ती कधी काम करतो त्याच्या आवडीचं काम असेल, ज्या व्यक्तीला जी जबाबदारी पाहिजे ती जबाबदारी मिळाली तर खुश असतो. जर त्याच्या आपण जबाबदारी लादली गेली तर ते काम व्यक्ती करत नसतो. म्हणजे हा निसर्ग नियम आहे, म्हणजे त्या मनासारखी गोष्ट, ज्या त्या मनासारखं जर फ्रीडम दिलं तर तो व्यक्ती काम करतो. त्याप्रमाणे मी काय केलं, प्रत्येकाची जबाबदारी तुझ्या मनानं तू सांग की मी काय कंपनीसाठी करू शकतो, त्या पद्धतीनं प्रत्येकाला जबाबदारी दिली.
0: साधारण कंपनी यशस्वी होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणजे मूल्य साखळीचा जर विचार केला तर
1: काय? कंपनी यशस्वी होण्यासाठी पहिले लागतं आपल्याला जे मॅनेजमेंट आणि व्हिजन लागतं, दोन गोष्टी महत्वाच्या असतात. मॅनेजमेंटमध्ये ज्यावेळेस आपण एकत्र सभासद पाच येतो, पाच वेगळ्या कुटुंबातील असतात, कुटुंबागत ती कंपनी चालवायला लागते तुम्हाला. जर कुटुंब एकत्र असेल तर कंपनीची ग्रोथ होते. तसेच त्या कंपनीचे डायरेक्टर ज्यावेळेस एकत्र असतील त्याच वेळेस विचार होतो, कारण सहकाराचं मॉडेल आपण ह्याच्या आधी बघितले, जे सहकारात ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीचं हे अपडेटेड व्हर्जन आहे. मग ह्या व्हर्जनमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे हे कॉर्पोरेट लेवलचं एक स्ट्रक्चर आहे, हे खाजगीतलाच हा प्रकार आहे पण हा कॉर्पोरेट लेवलचं स्ट्रक्चर आहे. मग ह्या कॉर्पोरेट लेवलच्या स्ट्रक्चरमध्ये ज्या एमएनसी कंपन्या काम करतात, म्हणजे मोठमोठ्या कंपन्या, रिलायन्स असेल, टाटा असेल, ह्या स्ट्रक्चर टाईपमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने उद्देश ठेवून आणि तुमचं व्हिजन ठेवून तुम्हाला काय करायचं आणि कुठं थांबायचं आणि कुठं काय करायचं हे जर माहिती असेल तर तुम्ही निश्चितच सक्सेस होऊ शकता.
0: अगदीच खरं आहे. आता जशी ही बॉडी महत्वाची आहे, ह्या व्यवस्थापनाच्या बाबी महत्वाच्या आहेत, तितकंच शेतकऱ्यांचा विश्वास महत्वाचा आहे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी सांगितलं की शेतकऱ्यांचा आत्ता विश्वास बसलाय की आम्ही जे खाद्य तयार करतो ते योग्य प्रमाणात आणि जनावरांना गरजेचं आणि उपयोगाचं आहे, पण याच्या आधी हा विश्वास तयार करण्यासाठी काय काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: मॅडम तुम्ही जो प्रश्न केला की नाही, विश्वास तयार करायला वेळ द्यावा लागतो आणि वेळ हा महत्वाचा होता. कारण ज्यावेळेस आम्ही कंपनी स्थापन केली आणि ज्यावेळेस खाद्य आम्ही पहिल्यांदा तयार केलं की आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या दारात जात होतो, तुम्ही आमचं घ्या घ्या घ्या, पण त्यावेळेस शेतकरी काय करायचा की नवीन ब्रँड चेंज करत नाही शक्यतो. म्हणजे कुठलाही एखाद्या रोज जर माणूस घरात जर मीठ वापरत असेल तर लोकल कंपनीचं मीठ आलं तर वापरत नाही. तो अवेअरनेस करण्यासाठी आम्हाला जास्त वेळ गेला. पण ज्यावेळेस आमचा चालू ब्रँड झाल्यानंतर माणसं आता आमच्यासाठी थांबतायत का? तर नाही, ही चांगली कंपनी आणि ही मार्केटमध्ये ज्या रेटपेक्षा आम्हाला एक 50 रुपये कमी रेट देतात पण सेवा चांगली देतात. महत्वाचं काय असतो? कस्टमर सॅटिस्फॅक्शन. मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन आम्ही त्या प्रत्येक ग्राहकाचं करतोय.
0: प्रति ही शेतकरी कंपनी उभारायची म्हटल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता लागते, काही लायसन्स लागतात, गरजेची कागदपत्र जमा करणं गरजेचं असतं, मग तो विभाग कसा सांभाळला गेला, त्याच्यावर कसं काम केलं गेलं?
1: मॅडम पॅरलर मी स्वतः सगळं लायसनिंग असेल, म्हणजे समजा कंपनीचे दरवर्षी ऑडिट रिटर्न्स असतील, दरवर्षीचे आपण मॉलेसिस लायसन, बीआयएस लायसन असेल, इतर सर्व गोष्टी मीच स्वतः रेग्युलरली फॉलो करत होतो. म्हणजे डे टू डे काही अपडेट असतील, मेल्स असतील, लायसन्स रिन्युएशन, हे का पार्ट ऑफ आहे. ज्यावेळेस तुम्ही कंपनी स्थापन करता त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टीची प्रिकॉशन घेऊन सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात.
0: एखाद्या शेतकऱ्यांना नव्यानं जर कंपनी स्थापन करायची असेल तर काय काय सुरुवात कशी करणं अपेक्षित असतं? म्हणजे ह्या ऑनलाईन ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांना थोड्या अडचणीच्या वाटतात, मग ह्याच्यामध्ये कसं काम करणं अपेक्षित आहे तुम्हाला कंपनी चांगल्या पद्धतीनं रन करायची?

0: त्यामध्ये मी सर्व शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की कंपनी स्थापन करण्याच्या आधी तुम्ही तुम्हाला काय करायचे, म्हणजे कुठला प्रोजेक्ट करायचा आहे, तुम्हाला शेतीच्या कुठल्या मूल्यवर्धित साखळीत तुम्हाला इंटरेस्ट आहे, म्हणजे बी टू बी मध्ये तुम्ही बिझनेस करणार असेल, बिझनेस टू बिझनेस करणारे किंवा बिझनेस टू फार्मर करणारे किंवा फार्मर टू बिझनेस करणारे, मग ह्या दोन गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय कराय, त्याचं फॉरवर्ड लिंकेज बॅकवर्ड लिंकेज ह्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून तो प्रोजेक्ट फिजिबल आहे का, म्हणजे ज्यावेळेस आपण कंपनीचा रिटर्न ऑफ इंटरेस्ट टाकतो, म्हणजे जसं एफडीला आपण व्याज येतं, तशा पद्धतीनं बिझनेसमध्ये जर आपण शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये आपण जर पैसे लावत असू तर ते पैसे रिटर्न्स आले पाहिजेत, म्हणजे जर बँकेत मला जर ठेवीनं 1 लाख रुपये ठेवले तर मला 8% मिळतात, तर मला जर मी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर मला कमीत कमी 15,000 रुपये तर मिळाले पाहिजेत,
1: बरोबर,
0: माझा स्वतःचा पगार आहे सगळा, ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा विचार करा. पण हा गोष्ट कधी शक्य होते तर तुम्हाला वेळ जावा लागतो, स्वतःचे एफर्ट्स घ्यावे लागतात, प्रत्येक गोष्टीचं विजन आयडेंटिफाय करायला लागतं की तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करायचंय, तुम्हाला ट्रेडिंगमध्ये करायचंय का तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करायचंय, तुम्हाला एक विजन घेऊन तुम्हाला पुढे जावं लागतं. मग ह्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी जे कोण इच्छुक करणार असतील त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही पहिले आयडेंटिफाय करा की तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचं,
1: काय करायचंय आपल्याला, हे क्लिअर झालं पाहिजे,
0: आणि काय तो जो खर्च आहे तो पण दरवर्षी होत असतो, दरवर्षी ऑडिटला जो खर्च येतो, इतर काही एक्सपेन्सेस असतात केवायसीच्या, आणि ते फिक्स खर्च आहेत. मग तुम्ही जर आपल्या पदरचं जर पैसे घालून करणार असेल तर मग बेटर वे तोटा आहे, पण जर तुम्ही काहीतरी विजन ठेवून जर वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निश्चितच यावं अशी माझी विनंती.
1: प्रदा, कंपनी स्थापन करायची 6 जणांवर तर ही कंपनी चालणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला सदस्य संख्या सुद्धा वाढवली पाहिजे की जेणेकरून आपल्याला मूल्यवर्धित साखळीमध्ये पण त्या सदस्यांची उपयोग होईल किंवा भविष्यामध्ये एक फायदा म्हणून सुद्धा त्यांचा आणि आपला दोन्हीचाही फायदा होईल. या दृष्टीनं सदस्य संख्या वाढवत असताना काय काय त्रास झाला आणि कशी वाढवणं गरजेचं आहे?
0: मॅडम, सदस्य संख्या वाढवताना म्हणजे काय, आपण जे डायरेक्टरांच्या रिलेटेड आपल्या ज्या 5-6 जे डायरेक्टर आहेत त्यांच्या रिलेटेड ज्यांना विश्वास आहे त्यांच्याकडूनच आपण सभासदत्व घेतले, आणि जे सभासदत्व घेतले की आपल्या विश्वासावर, कारण उद्या ज्यावेळेस आपण त्या सभासदांना आपण शेअरच्या स्वरूपात डिव्हिडंड देऊ शकतो, उद्या त्यांना आपण इन्शुरन्स सुविधा देऊ शकतो, उद्या हे सर्व सभासद ते कंपनीचे आहेत, ते कंपनी म्हणजे एक कुटुंब आहे, मग त्या कुटुंबाला ज्यावेळेस करताना ते विश्वास लागतो, कारण ह्याच्यात ज्यावेळेस विश्वास तयार होतो त्यावेळेस आपल्याकडे माणसं येतात, कारण तुम्ही ज्यावेळेस पैसे इन्व्हेस्टमेंट करता किंवा काय करता त्यावेळेस विश्वास लागतो, हा विश्वास यायला वेळ जातो.
1: बरं, हा विश्वास महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी गरजेचा आहे तो व्यवहारातला पारदर्शकपणा. तो जर व्यवस्थित असेल तरच आपण समोरच्या व्यक्तीला आपण नेमकं काय करतोय आणि त्याला किती फायदा होणार आहे हे त्याला समजावून किंवा पटवून देऊ शकतो. मग ही पारदर्शकता यावी म्हणून कंपनी अंतर्गत आपण व्यवहार कसे चालवतो?
0: मॅडम, हा ज्यावेळेस पारदर्शकतेचा विषय येतो, ज्यावेळेस कंपनीचे आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे बसतो त्यावेळेस आम्ही सर्व चर्चा करतो
1: की
0: बाबा हे उद्या कंपनीचा आपल्याला सेल्स किती होण्याचा आहे, टार्गेट किती अचीवमेंट करायचे आहेत, आपल्याकडे फंड्स किती उपलब्ध आहेत, पुढच्या वर्षीची प्रोव्हिजन कशी होणार आहे, मग ह्या सर्व गोष्टीची चर्चा केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि कारण ह्यात काय होतं, ज्यावेळेस आपण 4-5 माणसं एकत्र होतो त्यावेळेस एखादा विचार पटत नसला तरी चालेल, पण चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेतनं पारदर्शकतापणा दिसून येतो, महत्वाचा विषय.
1: आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी किंवा सदस्यांमध्ये तो व्यवहार पटवण्यासाठी म्हणून कसे प्रयत्न केले जातात?
0: सदस्यांना ज्या सुविधा द्याव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून हे सर्व आपण त्यांना सूचना देतो वेळोवेळी, आणि स्वतःचं कंपनीचं ऍप केलंय डेव्हलप आपण सदस्यांसाठी, प्लस मार्केटिंग साठी ऍप आहे, म्हणजे सर्व आपण ऑनलाईन कार्यप्रणाली विकसित केली.
1: छान. आणि त्याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे ते पेशन्स. या सर्व गोष्टी जेव्हा यशस्वी होण्यासाठी गरज असते ती फक्त आणि फक्त संयमाची आणि सातत्यानं काम करण्याची. हा ब्रँड तयार झाला किंवा मार्केटमध्ये पोहोचला त्याच्यानंतर तुम्हाला काय काय म्हणजे पटवून तर द्यावं लागलं तुम्हाला शेतकऱ्यांना की हे आमचे प्रोडक्ट चांगले आहेत आणि तुम्ही वापरून बघा, पण ते प्रोडक्ट चांगले आहेत किंवा त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे, मग त्यासाठीचे प्रयत्न कसे केले?
0: आपण काय करतो वेळोवेळी आपल्या लॅबमधनं पण आपण गुणवत्तापूर्ण आपली कंपनीची स्वतःची लॅब आहे तिथं पण आपण चेक करतो, आणि आपण त्या जोडीला काय करतो की आपण बाहेरच्या लॅबमधनं पण रिपोर्ट 1 महिन्याला आपण देतो सॅम्पल, की जेणेकरून आपल्या लॅबमध्ये काही समजा त्रुटी असल्या तरी तू बाहेरच्या लॅबमधनं जर रिपोर्ट घेतला तर मॅच करता येईल, जेणेकरून दोन्ही गोष्टीची गुणवत्ता पूर्ण ते प्रोडक्ट राहिले पाहिजे. आणि दरवेळेस काहीतरी मार्केटमध्ये इनोव्हेशन पाहिजे, तुमच्याकडे जर काहीतरी

0: मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं नवीन काहीतरी असतं तरच तुम्हाला मार्केटमध्ये किंमत, जे रेग्युलर बनवतात त्याला कोण हे करत नाही, पण मार्केटमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम असेल तरच दाद घेतली जाते.
1: अगदीच बरोबर. पर ह्या सर्व गोष्टींसाठी जसा तुम्ही सर्व युवा वर्ग एकत्र आला, एक वेगळी विचार क्रांती निर्माण झाली आणि वेगळं काहीतरी करावं असं तुम्हाला सुचलं आणि त्यातून या पशुखाद्य कंपनीची निर्मिती झाली. आपला सातारा जिल्ह्यातला बराचसा युवा वर्ग अजूनही नोकरी करतोय, म्हणजे शेतकरी कुटुंबातलाही युवा वर्ग अजूनही नोकरीच्याच मागे बऱ्यापैकी असताना आपल्याला दिसतोय. अशा युवा वर्गाला काय सांगाल तुम्ही?
0: माझं असं म्हणणं आहे, माझं प्रत्येक काय थॉट प्रोसेस त्या कुटुंबाची असते, विचाराची, म्हणजे प्रत्येकाला करिअर करावं, प्रत्येकाला वाटतं की मी खुर्चीत बसून पगार घ्यावा, मी एक नोकरी असावी, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं स्वप्न असतं. मग ते स्वप्नांना दिशा द्यायची असेल, काय कायचं स्वप्न, एक नोकरीत रमतो माणूस, नोकरी करून त्याला काय वाटतं मला व्यवसाय करायचा आहे, मग तो नोकरी सोडतो, मग असे, आणि जो व्यवसाय करतो त्याला नोकरी चांगली वाटते. मग ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस कुठं सॅटिस्फॅक्शन मिळतं, पहिला मुद्दा त्याचं सॅटिस्फॅक्शन ज्यावेळेस इन्कम येते, म्हणजे थोडक्यात उत्पन्न जनरेट होतं, म्हणजे थोडक्यात पैसा ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस माणूस खुश असतो. ज्यावेळेस माणसाच्या हातात पैसा असतो त्यावेळेसच तो काम करत असतो. जर त्याला पैसे जर नाहीत मिळाले किंवा तो जर अडचणीत असेल तर तो काम करताना 10 वेळा विचार करतो. महत्वाची मनस्थिती ह्या बाबतीत, म्हणजे ज्या आजचा वर्ग युवक वर्ग आहे त्यांच्या मनस्थितीचा विषय, कारण ज्यावेळेस पुढं पण प्रश्न उभे राहतात, कारण जसं वय वाढत जातं तसं लग्नाचा प्रश्न असतो, सामाजिक प्रश्न तो महत्वाचा राहिला आहे. आणि जे शेतकऱ्याबद्दलची गायगोटा, म्हणजे जी पूर्वंपार आपल्या घरात आपण गायी दोन गायी असायच्या, आता ही त्याचं स्वरूप बदललंय, आता त्याचं कमर्शियल स्वरूप झालंय गोठ्याचं, म्हणजे आज तुमच्याकडे 20-25 गायी असेल तर तू माणूस गोठा बघू शकतो. मग ह्या माध्यमातून तुम्ही एक स्टेबल राहू शकता. आणि आत्ताच्या स्थितीत जसं आपण मार्केटमध्ये बघतो, नोकऱ्या एआयचा जमाना आलाय, एआयमुळे नोकऱ्यांचं प्रमाण कमी झाले, म्हणजे काय असं नाही की काय झालेलं नाही, थोडंफार इम्पॅक्ट पडत असतो. आणि ह्या इम्पॅक्टला जर पुढे जायचं असेल तर कन्झम्पशन फूड प्रोडक्ट आहेत, म्हणजे फूड प्रोडक्ट जर असेल तर उद्या त्याला मरण नाही, कारण आपण अन्न करतो आणि दूध हा आपल्या जीवनाचा, जसं मीठ अन्न पाणी तसं दूध पण जीवनाचा भाग आहे. मग ह्या पद्धतीने जर त्या शेतकऱ्याने प्रत्येकाने जर बाबा एक आयडियल गोठे असतील, आयडियल मोड, कारण सातारा जिल्ह्यात आपल्यात पोटेन्शियल आहे की ज्या भागात फलटण भागात जास्त प्रमाणात गोठे आहेत, पण आता इतर तालुक्यात आपल्या गोठ्यांची संख्या कमी आहे, पण तिथं दुधाची क्रांती त्या धर्तीवर आम्ही आता तिथनं पुढं दुधाच्या क्रांतीसाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट चालू करतोय.
1: म्हणजे आता आपले विजन्स हे वेगवेगळे आहेत, एक वन बाय वन आपण ह्या त्या गोष्टींकडे वळणार आहोत आणि शेतकऱ्यांनाही त्याच पद्धतीने वळवणार आहोत. तुमच्या भविष्यातल्या सर्व उपक्रमांसाठी आमच्या आकाशवाणीच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देते आणि आज तुम्ही इथं आलात आणि ही चांगली माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी वर्गाच्या वतीनं आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: आताच आपण आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत शेतकरी कंपनी अंतर्गत उत्पादन आणि गुणवत्तेचा विकास याविषयी मुक्कामपोस्ट किकली तालुका वाई जिल्हा सातारा येथील प्रणय जाधव यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया. कृषीवाणी
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण खरीप हंगामातले प्रमुख पिकं आणि त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारची बीज प्रक्रिया केली पाहिजे, त्यांना काय फायदा होतो हे आतापर्यंतच्या भागात बघितलं. आता एकंदरीतच सध्याचा खरीप हंगाम आहे त्याच्यावर थोडंसं अल निनो या हवामान बदलाचं सावट आहे, तर याच्यामध्ये बीज प्रक्रिया करताना किंवा खरीप हंगामासाठी लागवड करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, थोडक्यात शेतकऱ्यांसाठी काय सल्ला आहे, काय सांगाल?
3: शेतकरी बंधूंनो, एक महत्त्वाचं आहे की अल निनोच्या बाबतीमध्ये ज्या पण नेहमी हवामानाचे अंदाज दिले जातात किंवा माहिती दिली जाते ही कृषी विभागाकडनं किंवा शासनाकडनं वेळोवेळी पुरवली जाते, तर कृपया त्या सूचनांचं नियमित पालन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. की ज्यावेळी आता सांगितलं जातं की पाऊस जर कमी झालेला असेल तर निश्चितच आपण लगेचच पेरणीच्या मागे लागू नये. पेरणीसाठी योग्य प्रमाणात जर पाण्याची ओल असेल किंवा पाणी उपलब्ध असेल आपल्याकडे अतिरिक्त पाणी, तरच मात्र त्याची आपण पेरणीसाठी जाणं गरजेचं असं, आणि पेरणी

त्यांनाही मी सांगितलं त्याप्रमाणे की तुमचे जे पिकं असतील त्याची योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करताना रासायनिक किंवा जैविक आणि जीवाणू खतं ह्या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं, जेणेकरून रासायनिकमुळे निश्चितच रोग आणि किडी जे आपल्याला येणार आहेत त्याचा आपल्याला अटकाव त्या ठिकाणी मिळतो, किंवा जैविक सुद्धा आपण त्याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक आहे किंवा जीवाणूनाशक आहे त्याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया जी आहे ती भाजीपाला पिकांसाठी आपण करू शकतो. आणि सोबतच बीज प्रक्रिया करताना जीवाणू खतं जी आहेत त्यामध्ये नत्रस्थिरीकरण करणारे

0: जैविक बुरशीनाशक आहे किंवा जीवाणूनाशक आहे त्याची सुद्धा आपण बीजप्रक्रिया जी आहे ती भाजीपाला पिकांसाठी आपण करू शकतो. आणि सोबतच बीजप्रक्रिया करताना जीवाणू खतं जी आहेत त्यामध्ये नत्रस्थिरीकरण करणारे किंवा स्फुरत विरघळणारे जीवाणू खतं त्यांचा सुद्धा योग्य संतुलित वापर करून बीजप्रक्रिया जर केली तर आपल्या पिकाची सुरुवातीच्या काळात रक्षण पण होतं आणि जोमदार वाढ सुद्धा होत असते. तर नंतर पीक चांगलं वाढलं की मात्र जर आपल्याला आता ह्या अल्निनोच्या संकटामुळे जर शक्य झालं तर जिथं जिथं शक्य तिथं पिकाला मल्चिंग किंवा आच्छादनाचा वापर करून घेणं गरजेचं असतं जेणेकरून पाऊस आपल्याला माहिती की कमी होणार आहे तर पाण्याचं जेवढं जतन जमिनीमध्ये राहील करता येईल तर ते मल्चिंगचा वापर त्या ठिकाणी करून घ्यावा. तदनंतर ठिबक सिंचनाचा पर्टिक्युलरली वापर करा जेणेकरून आपल्याकडे कमी पाणी उपलब्ध असेल तर निश्चितच ठिबकच्या द्वारे पिकं जी आहेत जी जोमदार वाढ करू शकतो कमी कालावधीची पिकं. तदनंतर शेततळी किंवा पाणी साठा तयार करून घेणं गरजेचे आहेत या संकटावर मात करण्यासाठी जेणेकरून पाणी आपल्याला ह्या पिकाच्या खरीप हंगामामध्ये पुढच्या काळात जेव्हा लागेल तर त्यावेळी हे पाणी जे आहे ते हार्वेस्ट वॉटर हार्वेस्टिंग करून घेणं आणि जमिनीमध्ये मुरवून घेणं किंवा त्याचा साठा उपलब्ध करून ठेवणं गरजेचे आहे. सेंद्रिय खतांचा जेवढा जास्तीत जास्त वापर केला तर ते ओल जेर धरून ठेवण्यास आणि पिकाची वाढ नत्र आणि स्फुरदाचा उपलब्धता करून देण्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तदनंतर बहुतांशी शेतकरी बंधूंकडे काही पाळीव जनावरं असतात म्हणजे बैल असो गाई असो किंवा म्हशी असो किंवा शेळ्या असो तर एक काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे की चारा जो आहे तो आपल्याला वर्षभर किंवा या 6 महिने उपलब्ध होईल एवढं त्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला साठवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जे आता उपलब्ध होईल तेवढं ते गोळा करून साठवून ठेवणं गरजेचे आहे. आणि शक्यतोवर एक काळजी अशी घ्या की काही अगोदरच्या मी भागामध्ये सांगितलं की जे कमी कालावधीमध्ये येतात पिकं त्याचा जर आपण जर वापर केला आणि त्याला पाण्याचा सुद्धा त्या ठिकाणी स्रोत जो आहे तो कमी असला तरी ते त्या कालावधीमध्ये तग धरू शकतात अशा पिकांचा आपण निश्चितच वापर करा निवड करा. आणि थोडस मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे हवामानाचे जे संदेश येतील ते काटेकोरपणे ऐकणे आणि त्यानुसार निर्णय घेणे आपण जर घेतलं तर निश्चित आपण या संकटावर चांगल्या पद्धतीने मात करून आपला खरीप हंगाम जो आहे तो चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो आणि पिकांचं उत्पादन जे आहे ते आपल्याला चांगलं मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आपला हंगाम जाईल अशी मी आपल्या सदिच्छा व्यक्त करतो.
1: नक्की सर, म्हणजेच थोडक्यात बीजप्रक्रियेबरोबर या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. बीजप्रक्रिया तर केलीच पाहिजे, कीड रोगांच्या पासून आपल्याला संरक्षण मिळवायचे, त्याचबरोबर आपल्याला उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळवायचे, त्यासाठी रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या कृषीवाणीच्या सगळ्या भागात हे कशा पद्धतीनं करावी याच्याबद्दलची अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आपण दिलीत आणि आज आपण इथं आलात त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीजप्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. शेतकरी बंधूंनो नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत मुक्काम पोस्ट सोनापूर नागठाणे येथील आत्मनिर्भर शेतकरी विश्वास बागल. इतकी वर्ष तुम्ही शेती करताय, यशस्वी करताय, बदल करताय त्यामध्ये. आता शेतकरी जे शेती करतायत किंवा आपली मुलाखत ऐकतायत त्यांना काय सांगाल की कशा पद्धतीनं शेतीमध्ये बदल केले पाहिजेत की ज्या योग्य आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या ही शेती फायदेशीर होईल?
3: तर आपण असे बदल केले पाहिजेत की ज्या पद्धतीनं असं जसं जसं वातावरणात बदल होत गेलेला आहे त्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीत समजा आपण नवीन बियाण्याची माहिती घेणं, आधुनिक पद्धतीनं टोकन यंत्रांची जशी फार पूर्वीची परंपरा होती त्या पद्धतीने यांत्रिक पद्धतीनं शेती झाली पाहिजे, अशा पद्धतीची आपली टोकन तरी झाली पाहिजे, नाहीतर तशा पद्धतीने त्याची पेर तरी झाली पाहिजे, नाही का? तुम्ही जर जास्त जर बियाणं एका एकराला समजा 3 किलो लागत असेल, तुम्ही 4 किलो किंवा 5 किलो जर पेरत असेल तर ते फायदेशीर होऊ शकतच नाही ना, आपल्याला उत्पादन मिळू शकत नाही ना. तर करेक्ट मध्ये जर एकाला 3 किलो जर बियाणं पेरलं हायब्रिड सारखं असू दे, निदान बरं मग आता एकरी जर 25 किलो लागतं बियाणं कशाला सोयाबीनचं, जर ते देखील जर 20 किलो जरी पेरलं का नाही तरी ते फायदेशीर ठरलं जातं. अशा पद्धतीने शेती व्यवसाय जर केला ना तर नक्की शेतकरी यशस्वी झाले. शहरात
1: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार

गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका। प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। बरायदर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

रात आती है।

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार.